नमस्कार, सोलापूर सुप्रभात श्रोते हो। एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026। सकाळचे 5:55:30 झाले आहेत। आमची आजची प्रातःकालीन सभा सुरू करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग गुणकली आपण ऐकत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: लगा दिया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। 6:05 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत कविता खरबंडेकर यांच्या स्वरात पारंपरिक स्तोत्र।

0: अन्नपूर्णा मिठाई
1: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
2: भक्तगीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरास संत तुकाराम महाराजांचा अभंग संगीत कमलाकर भागवत यांचा।

सकाळचे 6:12 झाली आहेत. मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात पारंपरिक रचना, संगीतकार विलास अडकर.

0: आताच आपण अनुराधा मराठे यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची गवळण ऐकलीत. संगीतकार डॉक्टर धनंजय देवठणकर. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 6:20 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले. विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: हा गीतेच्या 8व्या अध्यायातला 27वा श्लोक पाहतोय.
3: नाही ते श्रुती पार्थ जानन योगी मिह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन.
2: या 27व्या श्लोकात देव पुन्हा बोलतायत अर्जुनाला की अर्जुना हे 2 मार्ग सांगितले तुला ना. असे असले तरी जो मनुष्य शरीर आहे तोपर्यंतच आत्मस्वरूपाचा विचार करून आत्मस्थितीला प्राप्त होतो, ब्रह्मस्थितीमध्ये राहतो, त्याला या 2 मार्गाचा काहीच उपयोग नाही. त्याची काय गरज आहे त्या 2 मार्गाचा विचार करायची? त्याला जीवस्वरूपाचा भ्रम नसल्यामुळे, देहाचे मिथ्यत्व कळल्यामुळे त्या मार्गाचा काय विचार करायचा आहे? म्हणजे काय झालं, ते 2 मार्ग कोणासाठी आहेत? ज्याला शरीर असतानाच ब्रह्मस्थिती प्राप्त झाली नाही त्यांचा त्यासाठी त्या मार्गांचा विचार आहे. पण जो येण्याची शरीरे शरीरे सरे किंवा इरदारे चिरापडी या शरीरात असतानाच जो मुक्त होतो त्याच्यासाठी हे 2 मार्ग नाहीयेत. माऊली म्हणतात की ते वेळी म्हणितले हे नव्हे, ते सांगितले मागच्या 2 श्लोकात, ते हे नाहीये. वयावसाठी काय पावे, देह तजुनी वस्तू व्हावे मार्गेची की देह सोडावा आणि मग त्या मार्गाने जावं, त्यांच्यासाठी हा विचार आहे. अर्चिरा मार्गाने जावं, ब्रह्मरूप व्हावं. तरी देह असो अथवा नसो आम्ही तो केवळ वस्तूची आहो, काजे दोरी सरपवाव दोराची कडूनी. पण मात्र जे लोक आहेत ना, जसं दोरीवरती भासलेला मिथ्या सर्प किंवा साप दिसतो की नाही, कुठपर्यंत दोरीचं अज्ञान आहे तोपर्यंत. आणि दोरीचं अज्ञान गेलं, दोरी हातात धरली की ते सर्पपणा वाव म्हणजे मिथ्या ठरला की नाही, कुठला सर्प आहे. त्याप्रमाणे देह असला काय नसला काय आम्ही ब्रह्मच आहे असं ज्यांनी जाणलेलं आहे त्याला कुठले मार्ग शोधायचे? मग मार्गात एक असे शोधावे. कशाला ते मार्ग शोधायचे? कोणीकडून कुठूनही जावे, आपण कुठल्या मार्गाने जावं, काय गरज आहे त्याची? जरी देशकाळ ही आगवे आपणची असे, सगळे देशकाळ चेतन रूपाने मीच व्यापलोय ना, या कारणे पंडसुता तुवा व्हावे योगयुक्ता. म्हणून अर्जुना ते आर्चर मार्ग धुम्र मार्ग याचा विचार करीत बसण्यापेक्षा शरीर आहे तोपर्यंत आपण आपल्या आत्मस्थितीला प्राप्त होणं म्हणजे योगयुक्त होणं गरजेचं आहे. ते इतनी सर्व काळी साम्यता अपयशा होईल आणि ही अवस्था प्राप्त झाली, हाच आत्मदर्शनाचा लाभ झाला, हे आत्मस्थितीला प्राप्त झाला की मग बाकीचा काही विचार राहतच नाही. मग भलते येत भलते व्हा, मग कुठे देह पडो आपला. आणि देह असो अथवा जवा, देह असू दे नसू दे, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघड नाही तसा तो ब्रह्मरूप होतो, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बिघड होऊ शकत नाही, असा या 27व्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि आज या 8व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आपण पाहतो.
3: वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्.
2: हा जो 28वा श्लोक आहे याच्या सरशी 8वा अध्याय पूर्ण होतोय. त्या 28व्या श्लोकात भगवान समारोपाचं बोलतात की अर्जुना यज्ञ वेदाध्ययन तप दान याच्याने जे फळ मिळते ते सर्व मार्ग टाकून श्रेष्ठ आणि मूळ कारणस्वरूप ब्रह्मपदाला प्राप्त होतो, ते ब्रह्मपद तू प्राप्त करून घे. आता ज्ञानोबर याच्यावरचा बहारीचा विषय सांगताना म्हणतात की जरी वेद अध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेत पिकले का तपदानाचे जोडले सर्व सहन जे, अरे एखाद्याने खूप वेद अध्ययन केलं एकाने आणि काय केलं, इतके यज्ञ केले यज्ञाचं शेतच पिकलं,

0: एखाद्याने तप खूप दान केलं, तप केलं, सर्वस्व काय करायचं केलं, तर या अवघा पुण्याचा मेळा भारतोंची जाई कळा ते परब्रह्मा निर्मळासाठी नसरे, अशा प्रकारे एवढं जरी काही करीत असला तर त्या पुण्याचा मेळावा किंवा ते पुण्य जर भगवत प्राप्ती करता उपयोगाला नाही तर ते का उपयोग आहे. जे नित्यानंदाचे नाम माने उपमेचा कांटाळा नदीसे साने, पहा पहा वेद यज्ञादी साधने जया सुखा. खरं तर ही सगळी त्याच्यासाठीच आहेत. यासाठी जप, यासाठी तप. व्यासयामुख ग्रंथ गेले तो कोणी म्हटलंय, जे विटे ना सरे, हे कसं आहे, परमात्मा तो कधी विटत नाही ना कधी सरत नाही. भोगल्याची पवाडी पुरे, आणि जे त्याचा उपभोग घेतात म्हणजे आत्मस्थितीत राहतात त्याच्या सगळ्या इच्छा पुरा होतात. पुढती महासुखाची स्वैरे भाऊंडची, म्हणजे याचा अर्थ ते अर्चिर मार्गाने गेले ना ब्रह्मलोकाला, हे ब्रह्मलोकाचं सुख सुद्धा ह्या सुखाचं भाऊंडच आहे ना. मग त्या सुखाची क्रीडी करून या पावटी परब्रह्माची पाठी आरुडती, आणि म्हणून त्या म्हणजे ब्रह्मसुखाची प्राप्ती करून घ्यावी, ते परब्रह्माचे पाडे रुडती. या पद्धतीने त्या दोन्ही मार्गाचा अधिक विचार करत बसण्यापेक्षा जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने आपण आत्मलाभ करून घ्यावा. गुरुतीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजयसे, हे समाधान प्राप्त करून घ्यावं. त्यामुळे या दोन मार्गाचा विचार करायची आवश्यकता राहणार नाही असा समारोपाच्या श्लोका देवाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे.
1: ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः.
0: आणि या अध्यायाचं गीतासारोपणी चिंतन आपण पूर्ण केलेलं आहे. हरि ओम तत्सत्.
2: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण गीतासार हा कार्यक्रम ऐकला. श्लोक गायन केलं प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी आणि विवेचन केलं लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण सोशल मीडियावरही ऐकू शकता. तेव्हा युट्यूब आणि इन्स्टाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता जाहिरातीच्या प्रसारात आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
4: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
5: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
4: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोर्नी. संपर्क 87400304008.
6: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
7: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
6: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
7: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
8: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
9: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
8: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
9: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
8: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
9: अरुण नरखेडकर अंदर.
8: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
10: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
11: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
12: ऍडमिशनचं काम झालं.
11: आणि एवढी मोठी फी?
7: अगं सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देतायत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10%.

0: टक्के व्याज दर आहे,
1: त्यामुळं काम सोपं झालं।
2: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
1: मोबाईल 90 96 222 325।

आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी। ठळक घडामोडी: विधान परिषद निवडणुकीत सोलापुरात 99.68% मतदान, सोमवारी मतमोजणी। पंढरपूर विकासासाठी 3,900 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर। सोलापुरात उद्यापासून 2 दिवस कन्नड महासंमेलनाचं आयोजन आणि राज्यात 24 जूनपासून मान्सून सक्रिय होणार।

आता घडामोडी विस्ताराने सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या म्हणजेच विधान परिषद निवडणुकीसाठी काल सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 614 पैकी 612 मतदारांनी शांततेत मतदान केलं. 99.68% इतकी मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुर्डुवाडी, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज या 5 मतदान केंद्रावर 100% तर उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर 188 पैकी 186 मतदारांनी मतदान केलं आहे. एकूण 308 पुरुष आणि 308 महिला मतदारांनी मतदान केलं आहे. याची मतमोजणी सोमवारी 22 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 7 रस्ता परिसरातील नियोजन भवन सभागृहात होणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून माजी आमदार राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून वसंतराव देशमुख यांच्यात सरळ लढत झाली आहे. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून 3,993.90 कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात येणार आहेत. यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीची मान्यता दिली होती, परंतु काल नियोजन विभागानं याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. यामुळे पंढरपूरच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. देशातल्या विविध राज्यांमध्ये स्थायिक झालेल्या कन्नड भाषिकांना एकत्र आणण्यासाठी आणि कन्नड भाषा जतन करण्याच्या उद्देशानं सोलापुरात उद्यापासून 2 दिवसाचं 10वं अखिल भारतीय कन्नड संघाच्या प्रतिनिधींचं महासंमेलन होणार आहे. हुतात्मा स्मृती मंदिरात होणाऱ्या या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद, चर्चासत्र, ग्रंथ प्रदर्शन, कवी संमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. उद्या सकाळी 10:30 वाजता या संमेलनाचं उद्घाटन कर्नाटकचे माजी मंत्री HK पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्यवाहक शंकर हलगट्टी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारकडून ग्रामीण भागातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पात्र महिला बचत गटांना 5 वर्षांच्या लीजवर 2.5 एकर पडीक जमीन आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा निधीतून 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या जमिनीवर बचत गटांना चारा किंवा बांबू लागवड करून वार्षिक 4 ते 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवता येईल आणि या नफ्यावर पूर्ण अधिकार महिलांचा असेल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं आहे. पंढरपूर इथं पुढील महिन्यात आषाढी वारी असून पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या विविध प्रमुख 10 पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची 5,000 स्वच्छताग्रहांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य उपकार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. या स्वच्छताग्रहासाठी 11,750 सफाई कर्मचारी सेवा देणार आहेत. यामुळे आषाढी वारी खऱ्या अर्थानं स्वच्छ आणि निर्मल वारी होऊ शकेल असं जाधव यांनी म्हटलं आहे. सोलापूर शहरातल्या लक्ष्मी विष्णू चाळ परिसरातील महानगरपालिकेच्या वतीनं वर्किंग वुमेन्ससाठी 108 बेड क्षमतेचं 4 मजली वसतिगृह उभारण्यात येत असून केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवला जात आहे. यासाठी 15.93 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या वसतिगृहाच्या बांधकामाला वेग आला असून सध्या 3 मजल्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचं काम 30 जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी युजर

अर्ज साकारणीबाबत गठीत केलेल्या समितीत पुणे महसूल विभागातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्यपदावर निवड झाली आहे. या समितीची पहिली बैठक 25 जून रोजी पुणे इथं पणन संचालक कार्यालयात होणार आहे. पंढरपूर शहरातील गट क्रमांक 161 मधील यमाई तलावालगत असलेली सुमारे 31,250 चौरस मीटर सरकारी मालकीची जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला विविध अटी आणि शर्तीसह राज्य सरकारनं मंजुरी दिली असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तीपरायण घैनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. या ठिकाणी पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सुविधायुक्त आदर्श गोमाता जतन आणि संवर्धन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनासोबत गोसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळेल असं औसेकर महाराज यांनी सांगितलं आहे. यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर.

0: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीनं तलावातील पाणी शुद्ध व्हावं आणि योग्य प्रमाणात जलचरांना प्राणवायू मिळावा यासाठी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. मंदिरासमोरील दगडी उपक्रमांच्या सभामंडपाच्या तिन्ही बाजूंना 45 दगडी गजमुखांद्वारे हत्तीच्या मूर्तीच्या सोंडेतून पाणी ओढून पुन्हा सोंडेद्वारे जलशुद्धीकरण करण्यात येणार आहे. यामुळे पाणीही शुद्ध होईल आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांनी दिली. यामुळे मंदिराचं सौंदर्य वाढण्यास मदत होईल आणि सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पनेत भाविक आणि पर्यटक आकर्षित होऊन सोलापूरचा नावलौकिक वाढेल असंही धर्मराज काळादी यांनी सांगितलं आहे. राज्यात मान्सूनचं आगमन 24 जून रोजी होईल. 25 जून ते 1 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. तो चांगला सक्रिय होणार आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. काल रात्री उशिरा भारतीय हवामान विभागानं 25 जून ते 1 जुलै दरम्यान राज्यात मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. एकल महिला धोरणाबाबत येत्या मंगळवारी 23 जून रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत एकल महिला धोरण अंतर्गत रोजगार, मालमत्ता, वारसा हक्क, अपत्यांच्या शिक्षणविषयक सूचना, शासकीय योजना, कायदेशीर अडचणी, सामाजिक सहभाग यासह इतर बाबींवर चर्चा होणार आहे. ही कार्यशाळा 23 जून रोजी जिल्हा परिषदमधल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली आहे. भविष्य निर्वाह निधी या खात्यातील रक्कम काढून देण्याच्या कामासाठी 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन पथकाचे अधीक्षक लक्ष्मण वालवाड, वरिष्ठ लिपिक अण्णासाहेब मेटकरी आणि ग्रंथपाल विक्रम बारबोले यांना काल अटक करण्यात आली. ही घटना काल वेतन पथकाच्या कार्यालयात घडली. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या 12 वर्षाखालील लिटिल चॅम्प क्रिकेट स्पर्धेला काल भंडारी मैदानावर सुरुवात झाली. या पहिल्या सामन्यात दास्ताने 11 संघानं 30 षटकात 2 बाद 173 धावा उभारल्यानंतर खुद्दूस खान संघाला 83 धावात रोकत 90 धावांनी विजय मिळवला. आता तापमान. सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 39.3 दशांश तर किमान 26.2 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीत सोलापुरात 99.68% मतदान. सोमवारी मतमोजणी. पंढरपूर विकासासाठी 3,900 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर. सोलापुरात उद्यापासून 2 दिवस कन्नड महासंमेलनाचं आयोजन आणि राज्यात 24 जूनपासून मान्सून सक्रिय होणार. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं संकलन केलं होतं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखला?

0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
2: आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारणाच्या विविध पद्धतीचा अवलंब हा अत्यंत महत्वाचा आणि उपयोगी ठरतो. त्यामुळे पावसाच्या पाण्याचं योग्यरित्या संधारण होऊन पीक उत्पादकता वाढीस चालना मिळते. कोरडवाहू शेतीमध्ये पीक कालावधीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध राहण्यासाठी जमिनीच्या गुणधर्मानुसार पडणाऱ्या पावसाचं संपूर्ण संधारण करणं आणि जमिनीतील ओलाव्याचा कार्यक्षम वापर करून पीक उत्पादन वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. शेतीमध्ये पावसाचा थेंब ज्या ठिकाणी पडतो त्याच ठिकाणी तो मुरवणं याला मूलस्थानी जलसंधारण असं म्हणतात. मूलस्थानी जलसंधारणाच्या विविध पद्धती आहेत, ज्यामध्ये समपातळी मशागत आणि पेरणी, जैविक बांध पद्धत, मृतसरीची पद्धत, यासोबतच उभ्या पिकामध्ये ठराविक ओळीनंतर सरी घेणं, रुंद वरंबा सरी पद्धत आणि बंदिस्त सरी पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश होतो. या मूलस्थानी जलसंधारणामुळे कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी निश्चितपणे मदत होते. समपातळी मशागत आणि पेरणीची पद्धत वापरून मूलस्थानी जलसंधारण करणं अत्यंत किफायतशीर ठरतं. यामध्ये उंच सखल जमिनीमध्ये पावसाचं पाणी सखल भागात जमा होतं, तर उंच भागात पाणी कमी मुरल्यामुळे ओलाव्याची कमतरता भासते. उतारावरील शेतामध्ये पावसाचं पाणी जागीच न मुरता वाहून जातं आणि सोबत माती देखील वाहून नेतं. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये मोठी घट येते. समपातळी मशागत आणि पेरणी केल्यास उताराला आडवे असंख्य मातीचे वरंबे तयार होतात आणि त्यानंतर केलेल्या आंतरमशागतीमुळे ते मजबूत देखील होतात. या वरंब्यांमुळे पावसाचं पाणी उतारावरून वाहून न जाता ते दोन वरंब्याच्या दरम्यान पसरतं आणि जमिनीमध्ये सारख्या प्रमाणात मुरतं. त्यामुळे समप्रमाणात ओलावा मिळून पिकांची वाढ एकसारखी होते. तसंच जमिनीच्या उताराला आडवी पेरणी केली तर अपधावाचं प्रमाण कमी होतं. कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीमध्ये उताराला आडवी पेरणी फायदेशीर ठरते आणि जलसंधारण देखील करता येतं. जर जैविक बांध पद्धतीचा आपण मूलस्थानी जलसंधारणासाठी वापर केला तर त्यामध्ये जैविक बांध निर्माण करण्यासाठी खस, गिरीपुष्प, सुभाबूळ अशा झुडूपवर्गीय उत्पादक वनस्पती किंवा चराऊ गवताचा उपयोग आपल्याला करता येतो. यासाठी साधारणत 15-20 सेंटीमीटर अंतरावरील दोन ओळींमध्ये निवड केलेल्या वनस्पतींची पावसाळ्यात आपण लागवड करावी. वनस्पतींच्या प्रकारानुसार 1-2 वर्षांमध्ये बांध निर्माण होतो. वेळोवेळी छाटणी करून या बांधांची उंची आणि रुंदी 30-40 सेंटीमीटर इतकी राखावी. मूलस्थानी जलसंधारणाच्या आणखी काही पद्धतीबाबतची माहिती आपण उद्याच्या कृषी सल्ल्यात जाणून घेऊया.

आताच पण आजचा कृषी सल्ला ऐकलात? कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या गावकरी मंडळ या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आणि हिरवळीच्या खतांचं महत्व याविषयी, मातीचं आरोग्य याविषयी काजल म्हात्रे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात.

0: आताच आपण युसुफ आझाद कव्वाल आणि सहकारांच्या स्वरात हिंदी भक्ती रचना ऐकलीत. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
1: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
0: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज।
1: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर

0: योजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज.
1: मोबाईल 9822878119 किंवा 9763601861.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
0: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
3: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 9205994290.
3: वेळ 10:30 ते 8.
4: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
5: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतं आता, अगदी पूर्वी सारखं.
4: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
5: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
4: 10:00 ते 2:00.
5: मोबाईल 9850338807.
0: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
1: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
0: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
1: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं, ST स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75 58 300 637.
6: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, केरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
6: मोबाईल 9172710499.
7: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
0: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीमही मिळेल.
7: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरेही मिळतील.
0: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
7: मोबाईल 9326166068.
5: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
5: सोमवार ते शुक्रवार 10:00 ते 4:00. मोबाईल 9579979940.
1: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
0: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
0: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 9850283428. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
8: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
9: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
8: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
9: तुझे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
10: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
11: डॉक्टर आर एस मेंगजी.

0: कस्तुरी क्लिनिक वैष्णवी सिटी विमानतळ होटगे रोड सोलापूर।
1: मोबाईल 91 30 396 809।
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
3: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू। लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर।
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
5: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
6: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या कार्यक्रमाचं उद्घाटन भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी नवी दिल्ली इथून आभासी अर्थात व्हर्च्युअल पद्धतीनं केले जाणार आहे। या योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेमध्ये सोलापूरच्या WIT अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या अंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं कामगार आणि नियोक्त्यांना लाभ देण्यात येणार आहे। या प्रसंगी पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र प्रदान केली जाते। तरी या कार्यक्रमासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, लाभधारक, संस्थांचे प्रतिनिधी, कर्मचारी, नियुक्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक कर्मचारी भविष्य निधी संघटन सोलापूर कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्रीयुत पुरुषोत्तम मीना यांनी केलं आहे।
7: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
8: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96 37 91 22 88।
9: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या।
10: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
11: 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू।
10: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
9: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय।
10: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन।
11: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
9: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
11: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर। मोबाईल 99 23 63 37 43।
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
10: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
4: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
10: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
12: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
13: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पंचकर्म उपचार केले जातात।
14: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
13: मोबाईल 93 72 44 34।
15: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 73 97 87 50 73।
16: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
17: मोबाईल 77 19 92 22 55।
18: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
4: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
18: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स दत्त चौक सोलापूर फोन 73 85 81 85 55

0: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, 3 वर्षांचा LLB कोर्स।
1: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या।
0: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर।
1: संपर्क 98 60 10 44 70।
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचं 7:01 होतोय। आता ऐकूयात एक गाणं गुणगुणण्यासाठी।

आताच आपण मुकेश आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूर सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटासाठी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला FM वाहिनी 103.4 MHz अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र. सकाळचे 7:07 झाले. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

करण्यासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही पेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोह खनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे, असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं, असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.9 MHz वर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 7:20 झाली आहेत.
2: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9

0: अजून 20 मिनिटांनी.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार.
2: पण तू कसं ओळखलंस?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आता आमच्या कार्यक्रमाविषयीची निवेदन ऐकूयात.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम।
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही।
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य।
1: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
1: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
2: अधिक स्वादिष्ट।

आताच आपण आदेश उमाप यांच्या स्वरात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 7:25 होतात. थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहेत ही प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठानं सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्यानं एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेबी पाणी सरीवर पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची जी उपलब्धता, त्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठाची शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे दोन रोपातील अंतर असू दे किंवा दोन रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे दोन रोपातील आणि दोन ओळीतील हे आपण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया, डीएपी सारखी खतं. तर त्यामुळे काही अंशी युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खत शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जर पहिल्या मला सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील, एकदल पिकं असतील तर त्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अझोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जे उजंत आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरण

0: वापरतो आणि स्फुरदूरगळा जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादनता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखरेच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खताच्यासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50 ते 60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1 लाख कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काही मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खत आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठानं शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधी असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये 2 भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेत आहे. जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेत आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत, अवजार असू देत, बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणारे निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपून मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराचं टंचाई एक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एक पडलेला असतो. त्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजार दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं एक फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांचे जे काही तंत्रज्ञान आहेत एसओपी म्हणून आपण त्याला तर ते आपण एसओपी निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्यानं भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता तो प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांच्या संपर्कात येतात त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल

0: गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठ खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठ आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गट शेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रात तो सहक्षेपित केला. 7:38 झाली आहेत. श्रोत्या, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण सोशल मीडियावरही ऐकू शकता. त्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कधीही कुठेही ऐकू शकाल.

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

0: FM वाहिनी 3.94 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.

0: आता ऐकूयात ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 36 वर्षांच्या महिलेची ही केस बघणार होत आपण. त्यांना सतत चक्कर यायची, म्हणजे झोपेतून उठल्यावरती किंवा बसलेलं उभं राहिल्यावरती अशी सतत चक्कर येत होती. अनेक तपासण्या केल्या पण सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. मग त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या, तर यांची केस नेमकी काय होती, प्रॉब्लेम काय होता, तो सॉल्व्ह झाला का, चक्कर बंद झालं का, याबद्दल सांगा.
3: कसं होतं की प्रायमरी लेवलला चक्कर आली म्हणल्यानंतर मग बाबा स्पॉन्डिलायसिस आहे का, मग स्पॉन्डिलायसिस साठी म्हणजे बघितलं तर मग काही नाही निघालं, मग टेम्पररी म्हणजे मेडिसिन्स वगैरे दिले गेले, मग त्याच्यानंतर मग न्यूरोलॉजिस्टकडे दाखवलं गेलं, मग स्कॅन केला गेला, सगळं केलं गेलं, पण कुठल्याच याच्यात काही आलेलं नव्हतं. काही वेळेला ऍडमिट करून बघितलं की बाबा अंडर ऑब्झर्वेशन बघू, पण कन्क्लुजन असं काही नाही. मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारची चालू करून बघितली गेली, स्टेरॉईड पण चालू करून बघितले गेले, थोडंफार रिलीफ व्हायचा, पण बाकी काही रिलीफ फारसा नव्हता. मग शेवटी बाबा आता काहीच होत नाही म्हटल्यानंतर मग चला बाबा आयुर्वेद तरी ट्राय करून बघू, आणि मग ते आपल्याकडे आले होते. आता जर का प्रॉपर वेनी जर का बघितलं तर मी जेव्हा नाडीपरीक्षा केलं त्या पित्त प्रकृतीची ती. बऱ्याच वेळेला कसं असतं की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली, बरोबर ना. तर मग होतं कसं की जसं गर्मी वाढली की आपण काम करू शकत नाही, मग आपण पंखा लावतो, एसी लावतो, वातावरण मेंटेन करून काम करतो. तसंच शरीराचं पण आहे, जर का शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं, आणि मग हळूहळू कॅल्शियम फॉस्फरस म्हणजे म्हणतो ना की हाडातलं हे कमी व्हायला लागलं की मग नंतर मग काय होतं की मसल्सला सुद्धा स्टिफनेस यायला लागतो कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे झाल्यामुळे, बरोबर ना. आणि हा मसल स्टिफनेस वगैरे यायला लागला तर मग कधी कधी काय होतं की मानेचे मसल जर का स्टिफ झाले तर मग ठराविक पोझिशनमधून तुम्ही उठताना बसताना लगेच ते रिलॅक्स होत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतात की इथल्या नसा काय केल्या जातात, खेचल्या जातात, आणि मग त्याच्यातून चक्कर येण्याची शक्यता निर्माण होते. आता मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला कसं केलं जातं की बाबा चला कॅल्शियमच्या गोळ्या द्या, हे करा ते करा, पण जर का शरीरातलं वातावरण जर का योग्य नसेल तर तुम्ही नुसतंच कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. आणि आता जर का नवीन जर का बघितलं आपण जे व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही, व्हिटॅमिन डी द्यायचं असेल त्याचे ऍक्शन चांगली व्हायची असेल तर पोटॅशियम पण द्यायला पाहिजे, म्हणजे व्हिटॅमिन के पण पाहिजे, बरोबर. आणि आता नवीन रिसर्च असा सांगतो की जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम, म्हणजे तुमचं जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये जाम होतं आणि कॅल्सिफिकेशन ऑफ द आर्टरी जाऊन आर्टरी कडक होतात, म्हणजे फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होतो. म्हणजे ओव्हरऑल होलिस्टिक ट्रीटमेंट केली तरच फायदा होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही. म्हणजे शरीरातलं वातावरण योग्य नसेल, बरोबर. आणि तुम्ही किती व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आणि मिनरल्स तुम्ही गोळ्यांवाटे घेणार आहेत आणि ते तुम्हाला काही दिवसासाठी लागणार आहेत का, आयुष्यभर लागणार आहे ना. म्हणजे मेन काम कशावर करायला पाहिजे, पचनावर करायला पाहिजे.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025.
3: आता बेसिकली पित्त वाढलं होतं, म्हणजे पहिल्यांदा विरेचन देऊन ड्रेनआउट केलं, त्याच्यानंतर मग पित्त बॅलन्सिंगसाठी मेडिसिन दिली, त्यामुळे त्यांचं पचन चांगलं झालं, बरोबर ना. आणि स्नेहन स्वेदन देऊन त्यांचा जो काही स्टिफनेस होता बॉडीचा तो आपण रिलीज करून दिला. त्यामुळे एखादी गोष्ट जर का होत असेल, बरोबर ना, तर ती गोष्ट होण्यासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर तो होण्यासाठी बेसिक काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे तर ती का निर्माण झाली, मग तुमच्या खाण्यातून येत नाहीये का पचत नाहीये, म्हणजे मेन प्रॉब्लेम असतो पचन होत नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं म्हणतो ना की टेम्पररी काम करण्यापेक्षा किंवा म्हणजे नुसत्याच व्हिटॅमिन प्रोटीनच्या गोळ्या खाण्यापेक्षा नैसर्गिक सोर्स मधून एक असेल, पचन कसं सुधरेल, कुठलाही जर का म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्याच्यातलं मूळ कारण काय हे शोधून जर का ट्रीटमेंट केली तरच परमनंट रिलीफ आपल्याला घेता येतो. त्यामुळे अनेक आजारांच्या जर का बाबतीत आपण बघितलं तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर.

0: गिरी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते, आताच आपण ऍडव्हान्स आयुर्वेदा यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. सकाळचे 7:46 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं उषा लिमये यांचं गीत, गायले गोपाल कौशिक यांनी.

आताच आपण उषा मंगेशकर यांनी केलेली कवी अनिल यांची रचना ऐकली. संगीतकार यशवंत देव. भावधारा या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शोभा गुरटू यांनी केलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत.

श्रोते, आताच आपण शोभा गुरटू यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत ऐकलं, संगीतकार श्रीकांत ठाकरे. आणि याबरोबरच आजचा भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोतो, आज सकाळी 9 वाजताचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आता थोड्याच वेळात समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887 73 54 82। आज थायरॉइड या विषयाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत। डॉक्टर अमृता अश्विन साठे नमस्कार।
1: नमस्कार।
2: मोठ्यांमध्ये देखील जर थायरॉइडचा त्रास सुरू झाला तर लठ्ठपणा वाढतो वगैरे असं म्हटलं जातं, किंवा इतर काही त्रास चालू होतात?
1: हो, इतर त्रास तर नक्कीच चालू होतात आणि लठ्ठपणा या कारणाकरता वाढतो कारण सुस्ती येते। म्हणजे अगदी आपल्या आवडीचा टीव्ही सिरियल चालू असलं तरी बसल्या बसल्या झोप लागते आणि आपल्याला कळत नाही की झोप लागलेली आहे।
2: अच्छा।
1: किंवा हृदयाचा स्ट्रेंथ कमी होतो, थायरॉइड हॉर्मोन कमी पडलं की लहानपणी सुद्धा मोठेपणी सुद्धा हृदय जितक्या ऍक्टिव्हली काम करू शकतं तेवढं करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला अजूनच जास्त वीकनेस जाणवतो, आपली ऍक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली कमी होते आणि मग वजन वाढत जातं।
2: खरंच आहे। मग लहान मुलांमध्ये समजा जर यामध्ये कमी जास्तपणा जर जाणवला तर त्याच्यासाठी आपण जेव्हा चाचणी करतो ती चाचणी केल्यानंतर ते जर ऍबनॉर्मल आहे असं वाटलं तर त्याच्यानंतर मग काय त्यांना हार्मोनची इंजेक्शन दिली जातात का उपचार कशा पद्धतीने केले जातात?
1: तेच त्याचं सौंदर्य आहे, फक्त एक गोळी असते, ती सुद्धा महाग नाहीये। म्हणजे आपण सहसा विचार करतो हॉर्मोनचं ट्रीटमेंट म्हणजे महाग असेल आणि इतर गोष्टीत ते खरंही आहे। बाकी हॉर्मोन महाग असतात पण थायरॉइड हॉर्मोनची एक गोळी फॉर्म मध्ये येते वेगवेगळ्या पॉवरची, अगदी 12.5 पासून 125 पर्यंत वेगवेगळ्या पॉवरची येते। सकाळी उपाशी पोटी खायची असते ती आपल्याला आपल्या वजनानुसार आपल्या गरजेनुसार डॉक्टर सांगतात, आम्ही सांगतो अर्धी घ्यायची आहे, एक घ्यायची आहे, किती दिवस घ्यायची आहे, सहसा आम्ही आठवडाभर घ्यायला सांगतो। काही काही लोकांना डोस वेगळे असतात शनिवार रविवारचे, काही काही लोकांना डोस सेम असतात, मग अशा ह्याच्यात फक्त ती नित्य नियमितपणे तेवढी घेणं म्हणजे आता ऍक्च्युली ऐकताना ते सोपं वाटतं पण ते घेताना रोज ते विसरायला होतं एखादा दिवस, मग जर असं ते 1-2-3 दिवस होत विसरत गेलं तर पुन्हा त्रास सुरू होतो।
2: हा खरंच आहे, त्यासाठी नियमितपणे ती घेणं खूप गरजेचं आहे।
1: हो, सकाळी उपाशी पोटी।
2: बरोबर आहे।
0: श्रोते हो, आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता। टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887 73 54 82।
2: कशावरून ओळखायचं की आपल्या शरीरामध्ये थायरॉइडचं प्रमाण योग्य आहे की नाही, किंवा कमी असेल तर काय लक्षणं जाणवतात?
1: जसं मी म्हणलं स्किन ड्राय होते।
2: हो, बरोबर।
1: आणि वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळी लक्षणं असतात, अगदी तान्या बाळात वेंबीमध्ये हर्निया होणं, जीभ वारंवार बाहेर काढणं, जरी आता 6 महिन्याची बाळं पालथी पडतात पण ही बाळं पडतच नाही, हात पाय सुद्धा हलवत नाहीत जास्त, नुसती बघत राहतात एकटक, त्यांचं वरती टाळू जो असतो भरत नाही पटकन, अशा बाळांमध्ये आपण थायरॉइड आणि कावीळ होते सारखी सारखी, अशा बाळांमध्ये आपण थायरॉइड बघतो। थोडी त्याच्याहून मोठी म्हणजे शाळेत जायच्या अलीकडच्या वयोगटातली बाळं असतात त्यांची उंचीच वाढत नाही, पहिले 4 वर्षात खूप जास्त उंची वाढते, त्याच्यानंतर ठीक ठीक वाढते पण पुन्हा मग वयात येताना एकदम पटकन उंची वाढते, तर हे पहिल्या 4 वर्षात वाढतच नाही, अगदी म्हणजे त्यांचे धाकटी भावंड त्यांच्यापेक्षा उंच दिसायला लागतात।
2: बर।
1: मग अशा वेळेला आपण चेक करतो थायरॉइड, तेव्हा कमी असेल तर आपल्याला कळतं। त्याच्या पुढच्या वयात जर त्रास व्हायला लागला तर शाळेत अगदी चांगले मार्क मिळायचे, अंक मिळायचे,
2: हो।
1: आता परफॉर्मन्स कमी झालाय, आता स्किन ड्राय झालीय, त्वचा एकदम शुष्क झाली होती, केस झडतात असं जाणवलं, किंवा आवाज एकदम हे झालाय, घुगरा झालाय, अशा वेळेला आपण चेक करतो, मग तेव्हा आपल्याला कळतं आणि त्यांच्यात सुद्धा उंची वाढतच नाही, उंची लहान एकदम लहान वर्गात सगळ्यात पुढे उभे राहणारे असतात, त्याच्यात आपण चेक करतो आणि कळतं की आपल्याला थायरॉइड कमी आहे। मग
0: श्रोते हो, आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता। टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887 73 54 82। अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार।
3: आताच आपण टायनी ग्लॅन्ड एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। आता ऐकूयात दागिना सोन्याचा सुवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पुणे गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
5: दागिना सोन्याचा

0: सोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खेळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
2: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनवू शकतो.
0: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
2: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
0: बरं,
2: तर पुरुषांकरता आपण कढी बनवतो.
0: बरं,
2: सरदारजी कढ असतं.
0: हो,
2: आता सरदारजी कढ्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या बाजूनी गोलाकार केलेलं असतं किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप, दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कढी जी असतात ना ती हौसेनुसार पार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
0: जाते,
2: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कढी बनवतात. तर ही सोन्याची कढी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचा रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7-8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
0: अच्छा, मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगिळ आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: श्रोते, आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आता आपण ऐकणार आहोत शाहीर

बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं।

काय चांगलं चुंगलं करण्यासारखी नव्हती वही बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या पण कासाराच्या मोडल्या टांगड्या मी काय बांगड्या भरण्या जोगी नव्हती वही बाई साहेबांना घेईन म्हटलं चुळी.

0: घ्यावं म्हटलं डोरलं, बाई साहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं, पण सोनाराच डोकं फिरलं, मी काय डोरलं घेण्या जोगी नव्हती वही।
1: बाई साहेबाच्या
0: पोराला करीन म्हटलं बाळा,

शाहीर पुंडलिक फरंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक लोकगीत आताच आपण ऐकलं. संगीतकार मधुकर पाठक. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून

मागे। आता सविस्तर बातम्या। फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत। आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं। भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं। तर भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं। अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास, स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले। पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली। त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे। दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे। याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे। गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं। ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील। देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे। हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या। निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं। पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे। पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे। या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं। इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे। इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे। नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे। दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे, सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे।
दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेश्कियान यांनी

0: समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या एफआयएच महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 8:40 झाली आहेत. काही मराठी गाणी आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संत तुकडोजी महाराज यांची रचना संगीतबद्ध केली आहे विलासबुवा पाटील यांनी, गायली अजित कडकडे यांनी.

आताच आपण संगीता चितळे यांनी गायलेलं प्राजक्ता पटवर्धन यांचं गीत ऐकलं, संगीतकार अभिजित राणे. मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गुरु ठाकूर यांची गीतरचना, संगीत विजय नारायण यांचं, स्वप्नाच्या लेल्या आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत आहे.

श्रोते, आताच आपण स्वप्नाजा लेल्या आणि स्वप्निल बांदोडकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं विजय नारायण यांचं. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतो, आता आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम सोशल मीडियावरही आपण ऐकू शकता. त्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण कुठेही कधीही ऐकू शकाल.

0: आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
0: श्रोते, आता काही आजचे दिनविशेष जाणून घेऊयात. आज प्रवास वर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया. 6 जानेवारी 1925 साली कोकणातील झाराप या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचं संपूर्ण शिक्षण कोल्हापूर इथं झालं. शिक्षण चालू असतानाच स्थानिक वृत्तपत्रांमधून त्यांनी लिखाण सुरू केलं. त्यानंतर पुढारी या दैनिकात सहसंपादक म्हणून काही दिवस काम केलं. वृत्तपत्र व्यवसायाचं शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. 1958 ते 1978 या काळात अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे साहजिकच जगभर त्यांनी प्रवास केला. रमेश मंत्री यांनी विपुल लेखनही केलं आहे. त्यांनी 100 पेक्षाही जास्त पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. 1979 या एकाच वर्षात त्यांनी 34 पुस्तकं प्रकाशित झाली. इतक्या संख्येनं पुस्तकं प्रकाशित होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1992 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र आदरांजली.

श्रोते, आज 19 जून आजचा दिवस राष्ट्रीय वाचन दिवस अर्थात नॅशनल रिडिंग डे म्हणून साजरा केला जातो. भारतात 19 जून रोजी राष्ट्रीय वाचन दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस भारताच्या ग्रंथालय चळवळीचे जनक पी एन पेनिकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो. आताच्या मोबाईलच्या युगात वाचनाची आवड लागावी यासाठी या दिवशी शाळांमध्येही विविध वाचनाचे उपक्रम राबवले जातात.

श्रोते, आज राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. 19 जून 1962 साली केरळमधील कन्नूर इथं त्यांचा जन्म झाला. आशिष विद्यार्थी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आहेत, जे प्रामुख्यानं हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये उत्कृष्ट खलनायक आणि चरित्र भूमिकांसाठी ते ओळखले जातात. '90 मध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि आपल्या अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं. अभिनयाचं शिक्षण घेत असताना आणि पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिल्लीत राहून अनेक नाटकांमधून कामं केली. आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरून केली. रंगभूमीवर त्यांनी बरंच काम केलं, मात्र पहिल्यांदा ओळख सई परांजपे यांच्या हम पंचे एक साल चाल के या कॉमेडी मालिकेतून मिळाली. त्यानंतर त्यांनी रिजनल टीव्हीवर आणखीही काही मालिकांमधून काम केलं. पुढे त्यांना आनंद या कन्नड सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी हायजॅक या मल्याळम सिनेमातही काम केलं. नाजायज, जीत, भाई, रेस, जिद्दी, मेजर साहब, सोल्जर, हसीना मान जाएगी यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात.

श्रोते, आज काँग्रेस पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचाही वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. श्रोते, आज 19 जून आज जागतिक सिकल सेल दिवस साजरा केला जातो. सिकल सेल हा अनुवंशिक आजार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेनं 2008 मध्ये ठराव मंजूर करून पहिल्यांदा 19 जून हा 2009 रोजी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला. भारतात या रोगाचं प्रमाण जास्त असलेल्या भागात जनजागृती आणि तपासणीसाठी राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन अभियान राबवलं जात आहे. भारत सरकारनं 2047 पर्यंत या आजाराचं देशातून पूर्णपणे निर्मूलन करण्याचं ध्येय ठेवलं आहा.

0: आताच आपण धरतीची लेकरे या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत ऐकलं. दत्ता टावसेकर यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. श्रोत्या, आज मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचा स्मृती दिन आहे. 15 ऑक्टोबर 1953 सालचा त्यांचा जन्म. विवेक लागू यांनी अनेक मालिकांमधून आणि चित्रपटांमधूनही काम केलं. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे. याव्यतिरिक्त रानभूल, सूर्यास्त, अबोल झाली सतार या नाटकांमध्ये विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. आपल्या उत्तम अभिनयासोबतच चल अटप लवकर, प्रकरण दुसरे, सर्वस्वी तुझीच या नाटकांचं लिखाणही त्यांनी केलं होतं. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. श्रोते, आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:15 झाली आहेत.
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 80 50 73.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: श्रोतेहो नमस्कार. खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
7: आणि मी अपर्णा
6: आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत
7: करतोय. मृणाल, केळी तर आपण नेहमीच खातो, हो की नाही?
6: हो.
7: केळ्याच्या पोळ्या करतो, केळ्याच्या पुऱ्या करतो,
6: हो, शिकरण करतो,
7: शिकरण करतो. पण आज मी तुला पिकलेल्या केळ्याचं सांदण सांगणार आहे.
6: बर, सांदण म्हणजे हा महाराष्ट्रातला पदार्थ नाही,
7: कोकणातला पदार्थ आहे.
6: कोकण
7: आणि गोडाचा.

0: आहे. तर त्यासाठी साहित्य असं लागणार आहे, एक वाटी लापशीचा रवा, चार पिकलेली केळी, दीड वाट्या नारळाचं दूध, पाव वाटी बारीक चिरलेला गुळ, एक टीस्पून वेलची पूड, दोन टेबलस्पून ओलं खोबरं, काजू बदामाचे काप, एक टेबलस्पून तूप लापशी रवा भाजण्यासाठी आणि पाव टीस्पून तूप ताटाला किंवा डब्याला लावण्यासाठी.
1: बर, म्हणजे हे वेगळंच काहीतरी बरं का साहित्य, म्हणजे माझ्या लक्षात आलंय का, एक वाटी लापशी रवा म्हणालीस तू,
0: हो,
1: चार पिकलेली केळी, दीड वाट्या नारळाचं दूध पण लागणार आहे आपल्याला, पाव वाटी जिरलेला गुळ, एक टेबलस्पून विलायची आणि जायफळाची पूड, दोन टेबलस्पून ओलं खोबरं, काजू बदामाचे काप, एक टेबलस्पून तूप आपल्याला लापशीचा रवा भाजण्यासाठी लागणार आहे आणि थोडस तूप लागेल ते ताटाला किंवा डब्याला आपल्याला लावायचंय, म्हणजे हे वाफवून घ्यायचंय मला वाटतं.
0: हो, तर सर्वप्रथम काय करायचं, गॅसवर कढईमध्ये एक टेबलस्पून तूप गरम करून त्यात लापशी रवा खमंग भाजून घ्यायचा.
1: बर,
0: लापशी रव्याऐवजी साधा रवा किंवा तांदळाचा रवा वापरला तरी सुद्धा चालेल.
1: बर बर,
0: लापशी रव्याचा रंग थोडा बदलला की त्यात काजू बदामाचे काप घालायचे आणि तेही पुन्हा 7-8 मिनिटं परतायचे आणि गॅस बंद करायचा.
1: बर,
0: आता काय करायचं, केळी कुसकरून घ्यायची आणि ती मिक्सरमधून त्याची प्युरी करून घ्यायची. त्यानंतर लापशी रवा थोडा कोमट झाला की त्यामध्ये ही कुसकरलेली केळी किंवा प्युरी घालायची, गुळ, वेलची पूड, ओलं खोबरं आणि थोडं थोडं करत नारळाचं दूध, आणि जर नारळाचं दूध नसेल तर आपण साधं दूध जरी वापरलं तरी सुद्धा चालणार आहे बरं का. हे सगळं घालून हे साहित्य छान एकजीव करायचंय. पण हे मिश्रण फार पातळ नाही करायचं, आपलं इडलीचं बॅटर असते की नाही त्याप्रमाणे करायचंय आणि त्यावर हे 15-20 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचंय. 15-20 मिनिटांनंतर इडली पात्रात किंवा कढईत तळाला थोडं पाणी घालून त्यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची. आता एका ताटाला किंवा कुकरच्या डब्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे लापशी रवा आणि केळ्याचं मिश्रण केलंय ना, ते मिश्रण त्यात घालून ते पसरवून घ्यायचंय. त्यानंतर हे ताट किंवा डबा इडली पात्रात किंवा कढईत स्टँड ठेवून त्यावर ठेवून हे झाकण लावून 20-25 मिनिटं मध्यम आचेवर हे वाफवायचंय. 20-25 मिनिटांचं झाकण काढून सुरीनं चेक करायचंय. सुरीला मिश्रण न चिकटता सुरी स्वच्छ बाहेर आली तर हा गॅस बंद करायचाय आणि आपण ताट किंवा डबा जे काय ठेवलंय ते बाहेर काढून थंड झाल्यावर हे बाहेर काढायचंय आणि आपल्याला हव्या त्या आकारात त्याच्या वड्या कापायच्यात.
1: अरे वा, म्हणजे आपण हे थंड झाल्यावर वड्यांच्या स्वरूपात वड्यांसारखं खाऊ शकतो. अरे वा, म्हणजे असा हा वेगळाच पदार्थ आहे केळीचं सांदण, करून पाहायला मात्र हवा. तर आपले श्रोतेही नक्की करून पाहतील.
0: हो, जरा वेगळा पदार्थ आहे, नवीन वाटलाय म्हटल्यावर जरा आपल्या मैत्रिणी पण नक्की करून
1: पाहतील. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलीये, तेव्हा आपण उद्या भेटूयात एका नवीन पदार्थासह
0: आपल्या खमंग रुचकरच्या नव्या अंकात.
1: तोपर्यंत
0: मी अपर्णा,
1: मी मृणाल
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:20 झाली आहेत. आता ऐकूयात क्रमशः अभिवाचन.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा। संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो नमस्कार। साल बहुधा 1984 असावं, वेळ रात्री 8 ची आणि दिवस अर्थातच नोव्हेंबरातले म्हणजे थंडीचे। राज्य नाट्य स्पर्धा सुरू होत्या। श्रीराम पंडित, प्राध्यापक प्रकाश कुलकर्णी, इसाक शेख, स्नेहल परांजपे, शिरीष घाटे असे आम्ही सगळे हुतात्मा समोरील मोकळ्या जागेमध्ये महापूर या नाटकाबद्दल बोलत उभे होतो। राम पंडित या नाटकामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होता। या नाटकातली माझी भूमिका अगदी छोटी होती, पण नाटकाचं नेपथ्य, रंगमंच व्यवस्था, प्रकाशयोजना, नाटकातील लहान मोठी प्रॉपर्टी जमवणं या कामामध्ये माझी मोठी मदत प्राध्यापक प्रकाश कुलकर्णींना होत असावी। भैया उपारे पार्श्वसंगीत देणार होता, तोही हरिभाई देवकरण प्रसारित चालणाऱ्या आमच्या सरावादरम्यान रोज उपस्थित राहत असे। हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आमची चर्चा सुरू होती ती नाटकातल्या कोर्ट सीनमध्ये वापरायच्या लाकडी पिंजऱ्याची। आरोपी आणि साक्षीदार ज्या लाकडी पिंजऱ्यामध्ये उभं राहून साक्ष देतात तो पिंजरा कसा तयार करायचा याविषयी बोलणं सुरू होतं। इतक्यात इन्शर्ट केलेले एक गृहस्थ पार्किंगमधून सभागृहाच्या दिशेने येत होते। त्यांना पाहून प्राध्यापक कुलकर्णींनी हात केला आणि ते आमच्यापाशी आले। बाकी सगळ्यांना ते नावानिशी ओळखत होते। प्राध्यापक कुलकर्णींनी माझी ओळख करून दिली। मी पोरगेला, पण अतिशय प्रेमानं त्यांनी माझा हात हातात घेऊन सलगी दाखवली। नाटकाची तालीम कशी सुरू आहे, महापूर अवघड नाटक आहे वगैरे बोलणं झालं। कुणीतरी नाटकातल्या लाकडी पिंजऱ्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला। लगेच त्यांनी तो कसा तयार करायचा, त्यासाठी लाकूड कुठं मिळेल, किती मिळेल, त्या पिंजऱ्याची उंची किती असेल, एल टाईप केला तर लाकूड कमी लागेल वगैरे सांगायला सुरुवात केली। नामदेव वठारे यांची आणि माझी ती पहिली भेट। सगळे हौशी नाटकवाले खिशातून पैसे घालून रंगमंचावरती उभे राहणार, त्यामुळे पिंजऱ्याला किती खर्च येईल त्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। नामदेव वठारे म्हणाले, बॅटन पट्ट्या वापरा की। शिरीष घाटेंच्या लक्षात ते आलं आणि त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये गालातल्या गालात हसत होकार दिला आणि महापूरमधल्या कोर्ट सीनचा नेपथ्याचा प्रश्न मिटला। सहज जाता जाता नामदेव वठारे यांनी मोठी अडचण दूर केली होती। बोलणं झालं आणि ते थिएटरमध्ये निघून गेले। प्रकाश कुलकर्णी, राम पंडित यांनी सुटकेचा निश्वास सोडला। वास्तविक त्या काळामध्ये आपल्या नाट्य संस्थांबद्दल प्रत्येकाला प्रचंड अभिमान असे। स्पर्धेचं वातावरण तर होतच, शिवाय एका नाट्यसंस्थेतील कलावंतानं दुसऱ्या नाट्यसंस्थेच्या नाटकात काम करायचं नाही असा एक अलिखित दंडकच होता। कलावंत देखील संस्थेशी निष्ठा ठेवत, आपल्याला भूमिका नसली तरी दररोज तालमीला उपस्थित राहत, काही हवं नको ते पाहत, गरजेला खंबीरपणानं उभं राहत। त्यामुळे नामदेव वठारे यांनी अशा पद्धतीनं बहुमोल सूचना करणं सगळ्यांनाच आनंददायी वाटलं। महापुरुषी संबंधित आणखी एक घटना, मंदार काळे ललित कला मंदिराशी निगडीत, पण हरिभाई देवकरण प्रशालेच्या आमच्या महापूरच्या तालमीला नित्य येई। महापूर हे नाटक आम्ही रसिक रंजन या संस्थेतर्फे सादर करत होतो। या नाटकामध्ये वकिलाची एक भूमिका होती आणि ती मंदारनं करावी असं मी एके दिवशी त्याला सुचवलं। तेव्हा तो मला म्हणाला, मी दुसऱ्या नाट्यसंस्थेत काम करतो, मला विचारावं लागेल। दिग्दर्शक प्राध्यापक प्रकाश कुलकर्णींनी मंदारला भूमिकेबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा नामदेव वठारेंची परवानगी घेऊन तो महापूरच्या कलावंत चमूमध्ये सामील झाला। नामदेव वठारेंबद्दल जो आदर सगळ्याच नाट्यसंस्थांमध्ये होता त्याच्याशी संबंधित हे उदाहरण आजच्या काळामध्ये बोलकं ठरावं। सतीश आळेकरांच्या महापूर या नाटकानं माझ्यावरती खूपच प्रभाव टाकलेला होता। शिरस्तेदाराच्या किरकोळ भूमिकेमध्ये मी काम करत असलो तरी नाटकातील गोविंद या नायकाचे संवाद मला अगदी मुखोद्गत होते। परंपरा आणि नवता यांचा संघर्ष सर्व काळामध्ये सदैव सुरूच असतो। वास्तविक आजची नवता म्हणजे उद्याची परंपरा असते। परंपरा ही नित्य नूतन असते। गोविंद आणि त्याच्या वडिलांच्या नात्यातील संघर्ष हा कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबातील नात्यांमध्ये असतो तसाच आहे, पण जुन्या पिढीच्या अपेक्षांचं ओझं नव्या पिढीला झेपेलच असं सांगता येत नाही। शिवाय जुन्या पिढीतली

0: असं एकेकाळी इतकी रिजिड म्हणजे ताठर किंवा आपल्या मताशी चिकटून असलेली असत, अर्थात आजही अशी काही उदाहरणं देता येतील. पण सांगायचा मुद्दा असा की जुन्या आणि नव्या पिढीचा संघर्ष ही कालातीत गोष्ट आहे. माणसं कितीही आधुनिक झाली तरी सुखसोयी कितीही मिळाल्या आणि बँक बॅलन्स कितीही वाढला तरी देखील दोन पिढ्यांमध्ये समन्वय आहे असं क्वचितच आढळू शकेल. तर गोविंद या महापूरमधल्या नाटकातल्या पात्राची अशीच स्थिती होती. जगण्याशी संघर्ष करताना गोविंदची त्रेधा त्रिपीट उडालेली आहे. डोक्यामध्ये कल्लोळ माजलेला आहे. मनात एकूणच विचारांचा महापूर निर्माण झालेला आहे. गोविंद पुढचा विचार करणारा, पण त्याचे वडील कडक शिस्तीचे आणि पाढे श्लोक पाठ करून घेणारे, जुन्या मानसिकतेचे, स्वतः केलेल्या संस्कारावरती विश्वास ठेवणारे, आपल्या मुलानं श्लोक पाठ केला नाही तर छडीनं मारणारे. आळेकरांनी गोविंदच्या संवादामधून हे छान उतरवलं आहे. तो संवाद असा, सगळीकडे सुन्न वातावरण पसरलेलं होतं आणि ते वातावरण आमच्या घरात घुसलं. माझा अहिंसक पिता मला म्हणू लागला, गोंद्या पाठ झाला की नाही श्लोक?
1: मी म्हणालो, नाही बाबा, मी पाठ करतो तो श्लोक.
0: काय पाठ झाला नाही श्लोक? मख्खा मार
1: लागलीस. फोकाचे फटके सुरू झाले. बाबा बाबा मला मारू नका बाबा, मी पाठ करतो. मी म्हणतो बाबा, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा शेंदूर पाझरे वरिबरे दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्त विरे मनोरथपुरे देखो निचिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे कविरे त्या मोर याला स्मरे.
0: तर असा हा संवाद. सांगायचा मुख्य मुद्दा, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या संस्थांचे कलावंत परस्परांचे स्पर्धक जरूर असत, पण एकमेकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असत. सोलापुरातील अनेक ज्येष्ठ मंडळी नाटकासाठी मदत करायला मागपुढं पाहत नसत. एका नाटकामध्ये वकिलाला काळ्या कोटाऐवजी काळा गाऊन घालायचा होता. त्याचं कारण नाटकातील कोर्ट सीन हा हायकोर्टात होता. यातला बारकावा असा की जिल्हा न्यायालयामध्ये तेव्हा वकील मंडळी काळा कोट घालून कामकाजासाठी न्यायाधीशांसमोर येत, पण हायकोर्टामध्ये मात्र वकिलांना काळा गाऊन परिधान करावा लागायचा. आणि तसा गाऊन हायकोर्टामध्ये जे वकील प्रॅक्टिस करायचे अशा जुन्या वकिलांकडे असे. आमच्या एका नाटकातील वकिलाची भूमिका करणाऱ्या नटाला हायकोर्टात कामकाज सुरू आहे हे दाखवण्यासाठी काळ्या गाऊनची गरज होती. एका सिनियर वकिलाकडून आम्ही हा गाऊन मिळवला. त्यांनी तो अतिशय आनंदानं आम्हाला दिला. पण राज्य नाट्य स्पर्धेतील तो आमचा प्रयोग पाहण्यासाठी ते स्वतः आले. नाटक संपल्यावर आमचं कौतुक करून त्यांनी तातडीनं वकिलाची भूमिका करणाऱ्या कलावंताकडून आपला आपला गाऊन हस्तगत केला. तर नाटकांवर प्रेम करणारा असा हा वर्ग होता. नामदेव वठारे रेल्वेमध्ये टीसी असल्यामुळं काळा कोट परिधान करून येत हा मुद्दा वेगळा. नामदेव वठारे यांच्या नाट्यप्रेमाविषयी आणखी माहिती पुढच्या भागात आपण घेऊयात.
2: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
4: श्रोते, आताच आपण क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम ऐकला. निर्मितीसाठी होतं विनायक दुधगे यांचं. FM वाहिनी 103.94 MHz आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 9:31 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: एफएम वाहिनी 103.94 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रलता. कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकणार आहोत शांता शेळके यांचं गीत, गायले पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी. मराठा ते तुका मेळवावा या चित्रपटासाठी संगीतकार आनंद घन अर्थात लता मंगेशकर.
1: काय रे तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव.

आताच आपण कृष्णा कल्याणी सहकाऱ्यांनी गायलेलं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकलं. चित्रपट होता सोंगाड्या. चित्रलता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना, संगीतकार सी रामचंद्र, चित्रपट घरकुल.

आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या कैवारी या चित्रपटातले गीत ऐकलं. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं जगदीश खेबोडकर यांचं.

आताच आपण ढगाळा लागली कळे या चित्रपटातलं शरद निफाडकर यांचं गीत ऐकलं. जयवंत कुलकर्णी आणि सुलक्षणा पंडित यांनी गायलेल्या गीताला संगीतकार होते प्रभाकर चोक. आणि याबरोबरच आजचा चित्रलता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत सीआयटी प्रस्तुत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

एफएम वाहिनी 103.4 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम। आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 11 वाजले आहेत, तेव्हा आता आनंद घेऊया मराठी गीतांचा। तत्पूर्वी जाहिरात प्रसारण।

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87 4003 4008.
3: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
4: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
3: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
4: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ सोलापूर.
3: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
4: मोबाईल 98503388.
5: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
5: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95 79 790 940.
6: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
8: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
9: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
8: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
10: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
8: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
10: अरुण नरखेडकर अनगर.
8: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

मराठी गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया मानापमान या नाटकामधील एक सुंदर असं नाट्यगीत, स्वर माणिक वर्मा यांचा तर शब्द केपी खाडीलकर यांचे.

श्रोते हो, मराठी गीतांच्या कार्यक्रमामध्ये आताच आपण माणिक वर्मा यांच्या स्वरातलं लोकप्रिय नाट्यगीत ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया रंजना शिंदे यांनी गायलेलं हृदयनाथ सिन्नेरकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय कृष्णा शिंदे यांनी.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या कार्यक्रमाचं उद्घाटन भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी नवी दिल्ली इथून आभासी अर्थात व्हर्च्युअल पद्धतीनं केले जाणार आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेमध्ये सोलापूरच्या WIT अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या अंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं कामगार आणि नियोक्त्यांना लाभ देण्यात येणार आहे. याप्रसंगी पात्र लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केली जातील. तरी या कार्यक्रमासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, लाभधारक, संस्थांचे प्रतिनिधी, कर्मचारी, नियुक्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक कर्मचारी भविष्य निधी संघटन सोलापूर कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्रीयुत पुरुषोत्तम मीना यांनी केलं आहे.

0: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 73 97 80 50 73। आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा मूतखडा फॅटी लिव्हर गर्भाशयातील गाठी स्त्रियांच्या स्तनातील गाठी प्रोस्टेट कॅन्सर हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
0: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स दमाणी कॉम्प्लेक्स दत्त चौक सोलापूर फोन 73 85 81 85 55।
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर गरुड बंगल्या शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर।
2: मोबाईल 91 72 710 499।
4: इंस्टाची स्टोरी फेसबुक चे लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
5: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर।
6: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या।
0: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा
6: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय
0: JEE नीट CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
6: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय
0: मुरारजी पेठ सरस्वती चौक सोलापूर। मोबाईल 99 23 63 37 43।
7: मराठी गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोतेओ कार्यक्रमामध्ये आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत। या गीताला संगीत दिलंय अशोक पत्की यांनी।

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आता ऐकूया पिंजरा या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांनी शब्दबद्ध केलेली लोकप्रिय लावणी. स्वर उषा मंगेशकर यांचा तर संगीत राम कदम यांनी दिलंय.
1: आता बघा.

0: हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
1: आकर्षक साड्या ही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर।
2: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार
3: पण तू कसा ओळखलास
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात
4: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर।
5: बरतर श्रोते हो याबरोबरच मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

0: आता ऐकूया एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी,
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30 वाजता.
1: माझं, तुमचं, प्रत्येकाचं,
2: सर्वांचं गावकरी मंडळ.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे माफ करा सकाळचे 11:30 होत आहेत. आता आनंद घेऊया हिंदी गीतांचा. हिंदी गीतांच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूया लक्ष्मी शंकर यांनी गायलेलं एक पारंपरिक गीत, संगीत मुरली मनोहर स्वरूप यांचं.

0: श्रोतेहो हिंदी गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आपल्या सोबत आहे आपला रेडिओ मित्र जयपाल खेडकर.
1: जब दिन हसे
2: दिल हो जवान,
1: क्यों ना मनाए पिकनिक. जब दिन

आशा भोसले मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये अदालत या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया धर्मात्मा या चित्रपटातलं इंदिवर यांनी शब्दबद्ध केलेलं गीत. हे गीत संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी. गायक कलाकार मुकेश आणि कांचन.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93-72-707-100.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77-19-92-22-55.
2: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
3: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
2: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
3: मोबाईल 98-22-80-78-19 किंवा 97-63-60-18-61.

0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर फोन 2315156 अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
0: दात काढणं इम्प्लांट करणं रूट कॅनॉल क्लिप बसवणं कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध जनता शॉपिंग सेंटर पहिला मजला नवी पेठ सोलापूर
1: मोबाईल 9 2095 94 290
0: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8
1: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना
0: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं
1: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन विविध स्त्री रोगांवर उपचार सोनोग्राफी नवजात शिशूची काळजी लसीकरण सगळं काही एकाच ठिकाणी
0: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी क्रोमा शोरूमच्या मागं ST स्टँड समोर सोलापूर मोबाईल 75 58 300 637 आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल
0: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरेही मिळतील
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ सोलापूर
0: मोबाईल 9326166
2: श्रोते हो हिंदी गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून हिंदी गीतांच्या कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूया तलाश या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांनी शब्दबद्ध केलेलं लोकप्रिय गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात या गीताला संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी

0: वाह काय छान सजली हो नवरी मुलगी.
1: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
0: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
1: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
2: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोळ वारद कॉम्प्लेक्स सोलापूर. फोन 274-30-72.
3: इंस्टा दी स्टोरी फेसबुक चे लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या ते ही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
5: व्यसनाधीनता नैराश्य सतत आत्महत्येचे विचार येणं संशय घेणं सततची डोकेदुखी वारंवार राग येणं झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
6: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर. मोबाईल 7083069496.
7: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या कार्यक्रमाचं उद्घाटन भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी नवी दिल्ली इथून आभासी अर्थात व्हर्च्युअल पद्धतीनं केले जाणार आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेमध्ये सोलापूरच्या WIT अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या अंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं कामगार आणि नियोक्त्यांना लाभ देण्यात येणार आहे. या प्रसंगी पात्र लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केली जाते. तरी या कार्यक्रमासाठी संबंधित विभागाचे अधिकारी लाभधारक संस्थांचे प्रतिनिधी कर्मचारी नियुक्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक कर्मचारी भविष्य निधी संघटन सोलापूर कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्रीयुत पुरुषोत्तम मीना यांनी केलं आहे.
8: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
9: आता पर्याय एकच डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
10: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
11: होय नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
10: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
11: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
12: पित्त झालंय पोटात जळजळतंय गॅसेस होत आहेत गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय सगळ्या तपासण्या झाल्या छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
10: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
12: डॉक्टर

0: किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-44-34.
2: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
3: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
2: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.
4: बरं तर श्रोते हो, याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.4 MHz वर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमच्या प्रसारण कक्षात दुपारचे 12 वाजत आहेत, तेव्हा आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते, हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख रहा आणि आनंदी रहा.

0: मैत्रिणींनो, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल, कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही, कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखीही वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉझ कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी, म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात. आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
0: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
1: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो, शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते. आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टी टास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं, म्हणजे घर

0: आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा आणि या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
1: अगदी अगदी खूप छान, कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच एक तास जर शक्य नसेल तर थोडासा अर्धा तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच, जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिमटम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ, तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरी तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे, आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी,
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी, तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा? बरं
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं, कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही. पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीचा आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच, मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण अडवान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसनं आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा

0: होऊ शकतो?
1: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसे प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हा, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो, ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसनं आहेत, गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
0: अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
1: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे. आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नि प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसनं प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगिक कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
0: ठरते. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
1: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसे नाडी शोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाचे असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळे आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडी शोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
0: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
1: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक तीन महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडी शोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडी शोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते नवव्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले तीन महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोज किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोज वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
0: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
1: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इररिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जी काही

नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी

0: तीव्री असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाहीये. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळे हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत, मानेच्या आहेत, त्या निश्चितच करायला हरकत नाही. हां, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल, 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहित धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाजतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलंय ते म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य, हे प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं.
0: निश्चितच, कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत, आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडंसं स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही, आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार, जसं मनात विचार आला, काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ऍक्शन मध्ये आलो तर शरीर पण ऍक्शन मध्येच असणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण 1/2 मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिट शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही, आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये, आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं. आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद, तर त्याच्यामुळे जे फील गुड हार्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रेट होतात, तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते, ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ने एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणती योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
0: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात

0: कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशीरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तर अशी सर्वच आसनं जी पोटावर दाब ताण पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळे व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रिशनसाठी निर्माण होते आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीद अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 50 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 50 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती काळावधी आपल्याला प्राणायामासाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योगनिद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्वाचा भाग आहे जो प्राणायाम, शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोझेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. यावर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावंसं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात आणि जसंच आपण एक 50 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे, जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे

0: म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही, तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील। कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे। आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो, षट म्हणजे सहा, तर सहा शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता, म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल। आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे। तर आपल्याला या त्रिदोष संतुलन यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो।
1: अगदी अगदी, खूपच सुंदर। आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल। आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्या साठी वेळच मिळत नाही। पण ह्याच्यात हे खूप महत्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता। पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितकी चांगली घेऊ शकणार नाही। आणि त्यामुळेच स्वतःची काळजी घेणं शिका आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे। आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात। तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी एक तास नाही काढू शकत, अर्धा तास काढा। तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात। सकाळी जी आहेत, जी उपाशीपोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आदी तुम्ही करून घ्या। दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता। संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात। म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी। हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात। तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे। कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही। तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं।
1: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।
0: धन्यवाद।
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात।

मैत्रिणींनो, जगावेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मातायची कृती कशी करायची, तर कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचं. किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा. त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनिटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव, हळदा गाव.

अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटस गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं. छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते. निसर्गाच्या सान्निध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातल्या जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची खळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरोण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केला आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी धासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षा

त्याच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला. मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षांनंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे. त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती. वेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बर का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बर का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटीवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना

एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याचवेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली। असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात। याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो। रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का। पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे। नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही। ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात। खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं। लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची। वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो। संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो। या ऐतिहासिक ठेव्याच्या सान्निध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे। हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो। गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत। हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेतावाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध

टप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत. हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे.

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेताळवाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरच, गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे, आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे। माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे। आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं।

मैत्रिणींनो, आताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजी

नगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएननं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या एसआरआय डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या केसीपी या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे.
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून

फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने एकंदर 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 65 केंद्रप्रमुख शैक्षणिक पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उच्च शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारीची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात येत असून या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान BLO मतदारांना अंशतः भरलेले गणनापत्र प्रत्येकी 2 प्रतींमध्ये वितरित करतील. पात्र मतदारांनी या गणनापत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित BLO जमा करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर 2,288 BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 20,94,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत जाचक अटी काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलढाणा शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बहुसंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या HDPO पथकाने मोठी कारवाई करत 50,00,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सर्व माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल न झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या गडक खडकपूर्णा पेंटाकळी निम्न ज्ञानगंगा या प्रकल्पात केवळ 23% जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाआयटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 16 जूनपर्यंत जिल्ह्यात 8,330 अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात महाआयटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि नव्या GPR प्रणालीतील त्रुटीमुळे जिल्ह्यातील

नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अर्जदारांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोर्टलची गती सुधारून अर्ज लवकर निकाली काढावेत अशी मागणी पालकांकडून होत आहे. परिवहन महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 117 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरांमध्ये एकंदर 1602 गरोदर मातांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार, समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वाचक स्वरोता स्वाती सोनपेठकर यांचा.

0: विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलिपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, हे नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही आहे.

0: एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है। मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयू के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं।
1: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं। या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या एरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं। जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे। या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही। या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला। बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं। बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे। संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे। सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत। निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत। नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएननं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे। परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। विकसित भारत 2047 देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार। नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

0: वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटासाठी मोहित चौहान यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत आता आपण ऐकलं. या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात काबिल या चित्रपटातील हे शीर्ष गीत जुबिन नौटियाल यांच्या आवाजात.

पलक मुच्छल आणि जुबिन नौटियाल यांच्या आवाजात नसीर फराज यांचं गीत आता आपण ऐकलात. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात रुस्तम या चित्रपटासाठी आतिफ असलम यांच्या

जलेबी या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर.
6: श्रोतेहो, 6:34 असली आहेत. आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊयात.

0: देशप्रेमी या चित्रपटातलं भक्तिगीत आता आपण ऐकलं.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडणी. संपर्क 87400304008.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ.

0: या गीताबरोबरच हिंदी देशी भक्तिकर गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
3: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत

0: इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू।
1: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
0: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय।
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018।
2: इंस्टा की स्टोरी।

0: 01 18 0018।
1: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोरी ची साड़ी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोरी साड़ी।
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू, लाहोरी साड़ी चाटी गल्ली सोलापूर।
3: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला।
4: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ, मोबाईल 96 37 91 22 88।
5: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या,
6: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
7: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू।
6: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
5: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
6: जेईई नीट सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
7: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
5: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
7: मुरारजी पेठ सरस्वती चौक सोलापूर, मोबाईल 99 23 63 37 43।
8: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, संपर्क 73 97 87 50 73।
9: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, 3 वर्षांचा LLB कोर्स,
10: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या।
9: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस जुळे सोलापूर,
10: संपर्क 98 60 10 44 70।
11: प्रादेशिक बातम्या आता सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथक उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थी के नाते इंसेंटिव भी मिल चुका है.

0: 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है।
1: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल, तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले।
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलॅबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है। मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं।
1: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं। या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं। जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत। अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे। मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे। या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही। या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला। बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं। बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे। संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं। मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील. काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827908027 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827908027. हवामान. गेल्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि त्यानंतर हिरवळीच्या खतांचं महत्व आणि मातीचं आरोग्य याविषयी काजल म्हात्रे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, तर 8:15 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:45 आणि समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 मराठी गाणी. 9:15 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:30 या वेळेत एसएमएसवर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश. 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, तर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. 7:15 होत आहेत, आता वृत्तविशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा.

0: विद्या विलास।
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत। या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे। या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू, या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं। खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनावरती गंभीर परिणाम करते। अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते। अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाहीये। कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे। कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारण अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते। म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल। त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी। जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते। हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे। खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे। युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे। आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत। मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहे आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत। काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रुपांतर होते। त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे। जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी। अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे। नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारी

0: माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोतेहो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या केएम रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळालं नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शन दिली जातात. हे उपचार ओपीडी बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तलफ कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही

0: सुरू ठेवावेला. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे. जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण ह्याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शिरभाते.

0: श्रोतेहो वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात.
1: एफएम 103.4 मेगाहर्ट्झवर तसेच न्यूज ऑन AIR या आमच्या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचा कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 असले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

मंडळी नमस्कार. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ 1948 19 जून 2026. आता जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी 500 रुपये, सफरचंद 28,000 ते 32,000 रुपये, कारली 4,000 ते 5,000, उडीद 4,000 रुपये, वांगी 1,000 ते 4,000 रुपये, कोबी 1,000 ते 2,000, ढोबळी मिरची 2,000 ते 6,000, गाजर 1,200 ते 2,000, फ्लॉवर 560 ते 2,400 रुपये, गवार 1,500 ते 7,000, कोथिंबीर 500 ते 1,600 रुपये, काकडी 500 ते 4,500 रुपये, सीताफळ 4,000 ते 10,000 रुपये, सुका लसूण 7,000 ते 16,000, चाकवत 600 ते 800 रुपये, पिवळा हरभरा 5,550 ते 5,575 रुपये, हिरवी मिरची 1,800 ते 3,000, पेरू 500 ते 2,000, जांभूळ 3,000 ते 10,000, कांदापात 700 ते 1,600 रुपये, खरबूज 500 ते 1,000 रुपये, भेंडी 1,000 ते 5,000, लिंबू 1,000 ते 5,600, आंबा 400 ते 1,000 रुपये, आंबा लोकल 2,000 ते 7,000, मेथी भाजी 800 ते 2,000, मोसंबी 2

0: 2000 ते 6000, कांदापात 100 ते 3000, पेअर 25000 ते 28000 रुपये, अननस 2500 ते 4000, डाळिंब 1000 ते 19000, बटाटा 800 ते 1250 रुपये, राजगिरा 600 ते 900 रुपये, तांदूळ मसुरा 3555 ते 7010 रुपये, शिराळी दोडका 1000 ते 4000, शेपू 1000 ते 1600, ज्वारी मालदांडी 3760 ते 3820 रुपये, पालक 400 ते 700 रुपये, तांदूळजा 700 ते 1100 रुपये, टोमॅटो 500 ते 3500 रुपये, कलिंगड 500 ते 1500 रुपये। हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। आता कृषी सल्ला जाणून घेऊयात।
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारणाच्या विविध पद्धतीचा अवलंब हा अत्यंत महत्वाचा आणि उपयोगी ठरतो। त्यामुळे पावसाच्या पाण्याचं योग्यरित्या संधारण होऊन पीक उत्पादकता वाढीस चालना मिळते। कोरडवाहू शेतीमध्ये पीक कालावधीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध राहण्यासाठी जमिनीच्या गुणधर्मानुसार पडणाऱ्या पावसाचं संपूर्ण संधारण करणं आणि जमिनीतील ओलाव्याचा कार्यक्षम वापर करून पीक उत्पादन वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे। शेतीमध्ये पावसाचा थेंब ज्या ठिकाणी पडतो त्याच ठिकाणी तो मुरवणं याला मूलस्थानी जलसंधारण असं म्हणतात। मूलस्थानी जलसंधारणाच्या विविध पद्धती आहेत, ज्यामध्ये समपातळी मशागत आणि पेरणी, जैविक बांध पद्धत, मृतसरीची पद्धत, यासोबतच उभ्या पिकामध्ये ठराविक ओळीनंतर सरी घेणं, रुंद वरंबा सरी पद्धत आणि बंदिस्त सरी पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश होतो। या मूलस्थानी जलसंधारणामुळे कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी निश्चितपणे मदत होते। समपातळी मशागत आणि पेरणीची पद्धत वापरून मूलस्थानी जलसंधारण करणं अत्यंत किफायतशीर ठरतं। यामध्ये उंच सखल जमिनीमध्ये पावसाचं पाणी सखल भागात जमा होतं, तर उंच भागात पाणी कमी मुरल्यामुळे ओलाव्याची कमतरता भासते। उतारावरील शेतामध्ये पावसाचं पाणी जागीच न मुरता वाहून जातं आणि सोबत माती देखील वाहून नेतं, त्यामुळे पीक उत्पादनामध्ये मोठी घट येते। समपातळी मशागत आणि पेरणी केल्यास उताराला आडवे असंख्य मातीचे वरंबे तयार होतात आणि त्यानंतर केलेल्या आंतरमशागतीमुळे ते मजबूत देखील होतात। या वरंब्यांमुळे पावसाचं पाणी उतारावरून वाहून न जाता ते दोन वरंब्याच्या दरम्यान पसरतं आणि जमिनीमध्ये सारख्या प्रमाणात मुरतं, त्यामुळे समप्रमाणात ओलावा मिळून पिकांची वाढ एकसारखी होते। तसंच जमिनीच्या उताराला आडवी पेरणी केली तर अपधावाचं प्रमाण कमी होतं। कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीमध्ये उताराला आडवी पेरणी फायदेशीर ठरते आणि जलसंधारण देखील करता येतं। जर जैविक बांध पद्धतीचा आपण मूलस्थानी जलसंधारणासाठी वापर केला तर त्यामध्ये जैविक बांध निर्माण करण्यासाठी खस, गिरीपुष्प, सुभाबूळ अशा झुडूपवर्गीय उत्पादक वनस्पती किंवा चराऊ गवताचा उपयोग आपल्याला करता येतो। यासाठी साधारणत 15-20 सेंटीमीटर अंतरावरील दोन ओळींमध्ये निवड केलेल्या वनस्पतींची पावसाळ्यात आपण लागवड करावी। वनस्पतींच्या प्रकारानुसार 1-2 वर्षांमध्ये बांध निर्माण होतो। वेळोवेळी छाटणी करून या बांधांची उंची आणि रुंदी 30-40 सेंटीमीटर इतकी राखावी। मूलस्थानी जलसंधारणाच्या आणखी काही पद्धतीबाबतची माहिती आपण उद्याच्या कृषी सल्ल्यात जाणून घेऊया।
0: कृषी सल्ला आता आपण ऐकलात। आता हिरवळीच्या खतांचं महत्व आणि मातींचं आरोग्य याविषयी काजल म्हात्रे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकूयात।
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील मृदशास्त्रज्ञ काजल म्हात्रे मॅडम आहेत आणि हिरवळीच्या खतांचं महत्व आणि मातीचं आरोग्य याविषयीची सविस्तर माहिती ते आज आपल्याला देणार आहेत। तर सर्वप्रथम काजल मॅडम, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत। नमस्कार।
2: नमस्कार सर।
1: तर आजचा जो विषय आपण घेतलाय, हिरवळीच्या खतांचं महत्व आणि मातीचं आरोग्य, तर या अनुषंगानं पहिला माझा प्रश्न आपल्याला असा असेल की हिरवळीचं खत म्हणजे नेमकं काय?
2: आपण पाहतो की

0: की ज्यावेळी धेंचा असेल, मूग, सनहॅम किंवा उडीद, गवार यासारखी जी पिकं आहेत, तर आपण ती शेतामध्ये पेरतो आणि त्याची वाढ झाल्यानंतर ती हिरवी ज्यावेळी आहेत म्हणजे अवस्था, तर त्याचवेळी ती जमिनीमध्ये गाडतो. तर ही झाली आपली हिरवळीची पिके.
1: बरोबर.
0: सध्या काय झालेलं आहे की रासायनिक खतांचा वापर कुठेतरी जास्त वाढलेला आहे, त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर कमी आहे आणि जे सेंद्रिय कर्ब, आपण त्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तर तो सातत्याने आपल्या जमिनीमधला घटत चाललाय. आणि जसा जसा हा सेंद्रिय कर्ब कमी होतो तसं तसं काय होतंय, तर जे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल किंवा सुपीकता असेल, अन्नद्रव्यांचा जो कार्यक्षम वापर होतोय, तर तो कमी कमी होत चाललेला आहे. मग त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये साधारणतः 2 ते 3 वर्षांनी एकदा तरी अशा प्रकारची हे धेंचा, सनहॅम्प किंवा मूग, उडीद सारखी जर हिरवळीची खतं आपण घेतली आणि ती जमिनीमध्ये फुलोरावस्थेमध्ये गाडली, तर मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थाची भर पडेल. म्हणजे एकंदरीतच काय होईल, जमिनीचं जे आरोग्य आहे तर ते आरोग्य सुधारेल, त्याचबरोबर सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढेल, मातीची जी एक रचना असते ती सुधारेल आणि म्हणजे एक उत्पादन क्षमता टिकून राहील. तर अशा प्रकारे हिरवळीचं खत आहे.
1: म्हणजे साधारणतः तुम्ही जसं सांगितलं की 1-2 वर्षातून एकदा ही खतं आपल्या शेतामध्ये
0: गाडलीच पाहिजे, 2 ते 3 वर्षातून एकदा,
1: आणि त्याचाच मग एक अनुकूल परिणाम आपल्या मातीच्या अवस्थेमध्ये असेल किंवा मातीच्या आरोग्यावर होतो.
0: हो, म्हणजे जे आपण जे भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्म ज्या मातीचे आपण नेहमी सांगत असतो की जे पिकांची वाढ होणे किंवा उत्पन्न वाढणे या सगळ्या गोष्टींचं, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर, तर याच्याशी या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत.
1: बरं, आता तुम्ही सांगितलं की हिरवळीचं खत म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीनं गाडलं जातं, पण हे सर्व करत असताना मग हिरवळीचं खत जे आहे ते कधी गाडावं किंवा कुठल्या अवस्थेमध्ये गाडावं?
0: जनरली काय असतं, ज्यावेळी आपण हिरवळीचं खत घेतो तर 45 ते 50 दिवसांमध्ये ते आपण गाडतो.
1: बरं.
0: तर फुलोरावस्था असते त्यावेळी.
1: अच्छा.
0: म्हणजे हे पीक जे आहे आपण ते याच्या पुढे जाऊ देत नाही, 45 ते 50 या अवस्थेमध्येच ते आपण गाडतो. त्याचं कारण पण काय आहे, तर ही जी अवस्था असते तर ही कोवळी अवस्था असते, म्हणजे त्याचं खोड पण आणि त्याची पानं पण कोवळी असतात. मग ज्यावेळी ते जमिनीत गाडलं जातं या अवस्थेमध्ये, तर त्याचं विघटन लवकर होतं कारण ते कोवळ्या अवस्थेत असतात. त्याच्यानंतर याच अवस्थेमध्ये त्या वनस्पतीमध्ये नायट्रोजन आणि इतर जे अन्नद्रव्य आहेत तर ती साठलेली असतात. म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारे हे पीक आपण जमिनीत गाडतो त्यावेळे तिथे नायट्रोजन आणि इतर अन्नद्रव्ये हे पण त्या जमिनीमध्ये गाडली जातात. आणि जर याच्या उलट आपण जर ही पिकं उशिरा गाडली तर काय होईल, एकतर ते खोड तंतुमय किंवा कठीण बनेल, त्याच्यामुळे मग ते विघटन त्याचं लवकर होणार नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे अन्नद्रव्य पण उशिरा उपलब्ध होतील आणि लवकर कुजणार नाही. मग लवकर प्रक्रिया घडण्यासाठी, लवकर कुजण्यासाठी किंवा सुपीकता जर मातीची वाढवायची असेल तर हे एक योग्य आहे की फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये, जे की साधारणतः पीक आपण पेरल्याच्या नंतर 45 ते 50 दिवसांनंतर येते, तर या अवस्थेत गाडणं महत्वाचं आहे.
1: बरं. आता हिरवळीचं खत ज्यावेळी आपण गाडतो तर ते गाडल्यानंतर मातीच्या भौतिक गुणधर्मामध्ये नेमकेपणानं कोणकोणते बदल आपल्याला आढळून येतात?
0: आता मातीचे भौतिक गुणधर्म म्हणजे काय असतं, तर एकतर आपली मातीची संरचना किंवा मातीचा पोत आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याच्याचबरोबर जी हवेसाठी पोकळी असते तर ती खेळती राहण्याची क्षमता, तर या सर्व जे मातीचे गुणधर्म आहेत आणि त्याचबरोबर मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं वातावरण, तर हे सर्व गुणधर्म सुधारतात कधी, ज्यावेळी आपण हिरवळीचं पीक घेतो. म्हणजे हे जेव्हा पीक आपण गाडतो तर गाडल्यानंतर काय होतं, एकतर सगळ्यात महत्वाचं की जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ मिक्स केला जातो, मिसळला जातो. बरोबर आहे. म्हणजे काय होतीये, माती भुसभुशीत होतीये आणि जी एक मातीच्या कणांची जी संरचना असते तर ती एक स्थिर अशी चांगल्या प्रकारे तयार होते. म्हणजे पाणी मुरणं काय होतं, बऱ्याचदा पावसाचं पाणी आपण बघतो की वाहून जातं, ते पटकन मुरत नाही. मग ते पाणी मुरणं म्हणजे आपला वॉटर टेबल जो आहे तर तो वाढतो पटकन. म्हणजे त्यासाठी जे पाण्याचं वाहून जाण्याचं प्रमाण कमी होऊन मुरणे, पाणी मुरणे आवश्यक आहे. तो एक गुणधर्म चांगल्या प्रकारे आपला इथे सुधारलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एक दीर्घकाळ ओलावा तिथे राहतो आणि दुष्काळ परिस्थिती असेल किंवा कमी पाऊस असेल तर मग हे खूप महत्वाचं ठरतो आपल्याला. आणि मुळांची वाढ चांगली होते ज्यावेळी हवा खेळती राहते त्यावेळी, त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होणं आणि उत्पादनात वाढ दिसून येते आपल्याला.
1: बरं, आता हे सांगितलं तुम्ही भौतिक गुणधर्माबाबत, आता मातीचे जे काही रासायनिक गुणधर्म आहेत किंवा जैविक गुणधर्म आहेत, तर यावर नेमका या हिरवळीच्या खतांचा कसा परिणाम होतो?
0: आता एकतर काय होतं, आपण ज्यावेळी हिरवळीचं पीक जमिनीमध्ये गाडतो तर तिथं काय तर विघटन ज्यावेळी होतं या हिरवळीच्या खताचं, तर तिथं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे तिथे पिकांना उपलब्ध होतात. बरोबर आहे. विशेषतः जर आपण कडधान्य वर्गामधील जर हिरवळीची पिकं घेतली तर तिथे ते नत्र स्थिरीकरण करतात आणि त्याचा त्या नायट्रोजनचा पुढच्या पिकाला जास्त उपयोग होतो. बरोबर. आणि जर जैविक दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर

0: हिरवळीचं खत काय आहे तर जे सूक्ष्मजीव आहेत आपले तर त्यांच्यासाठी हे एक अन्न म्हणून काम करतं. बरोबर आहे. म्हणजे उपयुक्त जीवाणू बुरशी असेल किंवा ऍक्टिनोमायसिट्स आणि गांडूळ असतील तर यांची संख्या वाढते जमिनीमध्ये. म्हणजे काय होतं तर हे सूक्ष्मजीव एकतर त्या पदार्थांचं विघटन करतात आणि पुढच्या जे म्हणजे एक मातीतील जैविक क्रिया वाढली जाते तर अशा प्रकारे एक चांगला फायदा आपल्याला इथं जैविक गुणधर्मामध्ये पण दिसून येतो.
1: अच्छा, आता जर आपल्या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यासाठी हिरवळीच्या खतामध्ये प्रामुख्यानं अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की दहींच्याचा वापर केला जातो, तर हा दहींच्या का उपयुक्त आहे याबाबत काय सांगाल?
0: तसं पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये काय होतंय, जमिनीचे जर आपण प्रकार बघितला तर आपल्याकडे जनरली एक काळी अशी जमीन आपण ब्लॅक कॉटन सॉइल असं म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. मग ज्यावेळी पाऊस पडतो तर त्यावेळी ओलावा राहतो, परंतु काय होतं दीर्घकाळ हा ओलावा टिकत नाही, अशा सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या जमिनीच्या आहेत. बरोबर आहे. मग इथं काय होतं, जर आपण इथं ढेंचा घेतला तर फक्त हा 45 ते 50 दिवसांमध्येच काय होतो उंच वाढतो ढेंचा हे पीक, आणि एक असा हिरवागार असा एक जैवभार आपण असं म्हणू शकतो तर तो एक तयार होतो. बरोबर आहे. आणि हे जमिनीत गाडल्यानंतर मग तिथे जे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आहे तर ते वाढतं. दुसरं म्हणजे जमिनीमध्ये नत्राचं भर पडते इथे. बरोबर आहे. एक शेंगावर्गीय पीक आहे ढेंच्या, त्यामुळे त्याच्यावर त्याच्या ज्या मुळा म्हणतो ना आपण मुळांच्या गाठी, तर त्याच्यामध्ये रायझोबियम जीवाणू आहे की जो नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो वातावरणामधल्या. बरोबर आहे. म्हणजे त्याचा पिकांना फायदा होतो. आणि आपल्या आता सांगितल्याप्रमाणे की एक सोलापूरची काळी जमीन आणि त्याच्यामध्ये ओलावा जो टिकून राहतो, तर अशा परिस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारची वाढ जी आहे ती ढेंच्याची होऊ शकते. तिथे जमिनी भुसभुशीत राहते आणि मुळांची वाढ पिकांच्या व्यवस्थित होऊ शकते. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्याचबरोबर सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि पुढच्या पिकामध्ये उत्पादनामध्ये म्हणजे वाढ होते. म्हणजे ढेंच्या काढल्याच्या नंतर त्याच्यानंतर जे आपण पिकं घेऊ पुढे, म्हणजे जसं की तूर सोयाबीन असेल किंवा ऊस सुद्धा असेल, तर या पिकांच्या उत्पादनामध्ये अधिक वाढ दिसून येते. म्हणजे एक रासायनिक खतांचा जो कार्यक्षम वापर आहे तर तो इथे आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे मग इथे म्हणजे आपल्याकडे सोलापूरमध्ये ढेंच्या म्हणजे हे आपण सजेस्ट केलेलं आहे कशासाठी, गिरवळीच्या खतांसाठी. आणि आणखी एक शेतकरी बंधूंना मला सांगा असं वाटेल की सध्या महाबीजकडे ढेंच्याचं बियाणं उपलब्ध आहे. सध्याचे रेट जर बघितले तर साधारणतः 175 रुपये 1 किलो बियाणांचे असे त्याचे आहेत रेट्स. आणि जनरली आपल्याला एका एकरासाठी 20 ते 25 किलोग्रॅम एवढं बियाणं लागतंय आपल्याला.
1: आता आपला हा कार्यक्रम ऐकणारे जे काही आपले शेतकरी बांधव आहेत, तर या सर्व शेतकरी बांधवांना जर सोप्या भाषेतच या हिरवळीच्या खतांचं महत्व गणिताच्या स्वरूपात जर सांगायचं झालं तर उदाहरणासह ते कसं सांगता येईल?
0: आता मी सांगितलं की महाबीजकडे हे बियाणं उपलब्ध आहे, परंतु ते कसं आहे तर 175 रुपये किलो. म्हणजे तसा विचार जर केला की एका एकराला आपल्याला 20 ते 25 किलो, मग 20 किलो जरी बियाणं लागलं तरी त्याचं जवळजवळ बघितले तर 3500 रुपये जवळजवळ होईल फक्त बियाणांची. आणि पेरणी आणि त्या सगळ्या एकत्रित खर्च पकडला तर 4500 जनरली आपल्या शेतकऱ्यांना खर्च येईल एका एकराला या हिरवळीचं खत घेऊन आणि ते गाडेपर्यंत. बरोबर आहे. मग आता इथे आपण काय म्हणतो नेहमी की ज्यावेळी आपण अशा प्रकारचं हिरवळीचं खत घेऊ तर एकराला जवळजवळ 50 ते 60 किलो एवढा नायट्रोजन तिथे उपलब्ध होईल. बरोबर आहे. मग 50 किलो जर एकराला नायट्रोजन उपलब्ध होत असेल तेवढाच नायट्रोजन जर आपण एखाद्या रासायनिक खताद्वारे म्हणजे युरियाज घेऊयात आपण उदाहरण, युरियाद्वारे जर आपण तिथे टाकायचं म्हटलं तर युरियामध्ये 47% नायट्रोजन आहे, त्याच्यामुळे साधारणपणे 50 किलो नायट्रोजन उपलब्ध होण्यासाठी आपल्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त बॅग युरिया तिथे टाकावं लागेल. मग एका बॅगची किंमत साधारणतः 270 ते 300 रुपये किलो एव्हरेज. बरोबर. एका बॅगची किंमत म्हणजे 2 आणि थोडं जास्तच बॅग आपल्याला ऍड केली तर साधारणतः 600 ते 700 रुपये आपल्याला युरियाचे लागतात. बरोबर आहे. हे झालं फक्त युरियाचं गणित. पण आपण ज्यावेळी हिरवळीचं पीक तिथे घेतो किंवा गाडतो तर फक्त नायट्रोजनच ऍड नाही करत, तिथं सेंद्रिय पदार्थ सुद्धा आपण तिथे आपण टाकतो त्या मातीमध्ये त्या जमिनीमध्ये. साधारणतः किती 3 ते 5 टन एवढा टाकू सेंद्रिय पदार्थ. मग आपण नेहमी सांगत असतो की कोणतंही पीक घेताना आपण पेरणीपूर्वी शेणखत टाका, 5 टन टाका, 3 टन टाका. मग जर तुम्ही 3 टन जरी शेणखत टाकायचं म्हटलं तरी त्याची किंमत जवळजवळ 10 ते 12 हजार रुपये एवढी होईल. बरोबर. म्हणजे शेणखत प्लस तुमचा युरिया म्हणजे हे टोटल 12-13 हजार रुपये इथंपर्यंत आपण गेले. बरोबर. परंतु आपण ज्यावेळी हिरवळीचं खत घेऊ म्हणतो तर तिथं 4500 रुपये आपण एकदाच टाकले, पण ही दीर्घकाळ आपली एक गुंतवणूक झाली असं म्हणू शकतो. म्हणजे हे 3 वर्षातून एकदाच करतोय आपण एवढा खर्च, आणि शिवाय त्याचा जो इफेक्ट आहे तर तो लॉंग टर्म राहणार आहे. म्हणजे आता तुम्ही हिरवळीचं पीक घेतलं तिथंच गाडलं तर फक्त एका सीझन पुरताच हा आपल्याला फायदा नसणार आहे, पुढे लाँग टर्म इफेक्ट असेल. त्यामुळे मग हा खर्च नसून एक गुंतवणूक करतोय असं आपण म्हणू शकतो, शेतकरी बांधवांना सांगू शकतो. म्हणजे कारण बऱ्याचदा विचारला प्रश्न की ढेंच्याचं बियाणं महाग आहे बी.

0: एवढा खर्च कसा परवडेल, तर लॉंग टर्म इफेक्ट आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता महत्वाची वाढतीय, अन्नद्रव्यांचं प्रमाण वाढतंय, सूक्ष्म जीवाणू आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, मुख्य अन्नद्रव्य, हे सगळ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण तिथं बॅलन्स केलं जातंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुणधर्म जमिनीचे सुधारतात, त्यामुळे हिरवळीचं पीक हे 2 ते 3 वर्षातून एकदा घेणं हे खूप फायदेशीर किफायतशीर आहे.
1: बरं, आणि असंही वाटतं की तुलनेनं जे रासायनिक खतांकडून दुष्परिणाम दिसून येतात,
0: बरोबर,
1: तर त्यावर देखील मात करता येते आणि रासायनिक खतांना एक पर्याय म्हणून आपण हिरवळीच्या खतांकडे नक्कीच पाहू शकतो.
0: नक्की सर.
1: तर नक्कीच मॅडम, आज तुम्ही आमच्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हिरवळीच्या खतांचं हे जे काही अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्याच्याशीच संबंधित असं मातीचं आरोग्य याबाबतची सखोल आणि सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सर, नमस्ते.
2: हिरवळीच्या खतांचं महत्व आणि मातीचं आरोग्य याविषयी काजल म्हात्रे यांच्याशी जयपाल केळकर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकलात.

अनुराधा पौडवाल, माफ करा, अनुराधा मराठे यांनी गायलेली डॉक्टर सदाशिव जावडेकरांची लावणी आता आपण ऐकली राम कदम यांच्या संगीत नियोजनात. आणखीन एक लावणी आपण ऐकूयात.

अनुराधा मराठे यांनी डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गायलेली लावणी आता आपण ऐकली राम कदम यांच्या संगीत नियोजनात. बरेतर मंडळी, आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आता आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजतायत.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-707-100.
4: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
5: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
4: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
5: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
4: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
5: मोबाईल 98-50-33-88-07.
6: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
6: मोबाईल 91-72-710-499.
7: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकीजवळ, सोलापूर.
7: मोबाईल 84-08-803-719 आणि 0217-265-22-22.
8: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
9: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
8: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
9: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98-50-257-323, 98-81-145-746, 97-63-041-415 आणि 99-21-609-018.
10: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
11: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
10: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
11: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
12: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
13: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार
9: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
13: मोबाईल 91-30-396-809.
14: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
9: मोबाईल 77-19-92.

0: 22 55.
1: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
2: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
1: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
2: संपर्क 98 60 10 44 70.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार, वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही। आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर। चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला। मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं। एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे। त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं। बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1537 कोटींचं कर्ज दिलं होतं, ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले। या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे। या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है। करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर

0: पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है। 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है।
1: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल, तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं। नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील, यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे। नीट यूजी फेर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे। परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। नीट यूजीसीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे। 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनानं आज 2023 विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली। त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉ संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे। वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे। तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवन आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं। बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी

0: आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 साठी पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविन्याचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाती गल्ली, सोलापूर.
1: श्रोते, आता मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊयात.

हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं 1989 साली प्रदर्शित झालेल्या निवडूंग या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलात. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चटक चांदणी या चित्रपटासाठी उषा मंगेशकरांनी गायलेली सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकूयात श्रीकांत तेलंगी यांच्या संगीत नियोजनात.

चटक चांदणी या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलात. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: कार्यक्रमानंतर ऐकूयात लक्ष्मी या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत। या गाण्याला संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी।

सुशीला या चित्रपटातलं धमाल असं गीत आता आपण ऐकलं, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकार यांच्या आवाजात. गीतरचना होती जगदीश खेवडकरांची, तर संगीत होतं राम कदम यांचं.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।
2: दुधात थोडे केशर घालू, अरे स्वयंपाकाची लज्जत न्यावी।
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात निखारे या चित्रपटातले हे गीत।

0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना के अंतर्गत 2400 करोड़ रुपए की प्रोत्साहन राशि का वितरण किया। उन्होंने कहा कि आने वाले वर्षों में भारतीय युवा वैश्विक विकास, नवाचार और उद्यमिता को गति देने में अग्रणी भूमिका निभाएंगे। देश में कोयले से अमोनियम नाइट्रेट बनाने का पहला वाणिज्यिक संयंत्र ओडिशा के झारसुगड़ा जिले में 25,000 करोड़ रुपए की लागत से स्थापित किया जाएगा। सर्वोच्च न्यायालय ने चिन्हित फुटपाथ पर चलने के अधिकार को मौलिक अधिकार बताया। इसके कार्यान्वयन के लिए एक नियामक निकाय गठित करने को कहा। भारत ने पाकिस्तान पर आतंकवादियों को पनाह और प्रशिक्षण देने तथा तैनात करने का आरोप लगाते हुए उसकी संयुक्त राष्ट्र में कड़ी आलोचना की। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। रात्रीचे 9 वाजले आहेत।
2: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
3: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
2: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज।
3: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61।
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315 156। अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
5: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
2: मोबाईल 920 95 94 290।
5: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8।
2: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना।
5: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो। गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं।
2: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी।
5: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्रतज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं, ST स्टँड समोर, सोलापूर। मोबाईल 75 58 300 637।
6: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच। नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये।
2: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल।
6: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील।
2: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर।
6: मोबाईल 93 26 16 60 68।
7: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल।
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव।
7: रात्र अभ्यासिकेची ही सोय। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल।
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28। जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
8: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
9: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगी रोड, सोलापूर।
8: मोबाईल 91 30 396 809।
1: श्रोते, आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पद्मजा फेननी जोगळेकरांनी गायलेलं गीत।

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
0: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
3: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
0: मोबाईल 9372144434।
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 73 97 87 50 73।
0: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
6: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू, लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर।

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
2: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
4: श्रोते हो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनय

0: ची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्य प्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9:15 आहेत. आता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूयात रात्री 10 वाजता.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहे तोच कार्यक्रम खास तुमच्यासाठी घेऊन येतोय. एसएमएसवर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश. श्रोतेहो, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी श्री 420 सीआयडी, चोरी चोरी, मदर इंडिया आणि आनंद. श्री 420 सीआयडी, चोरी चोरी, मदर इंडिया आणि आनंद या 5 चित्रपटांची निवड आजच्या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. तेव्हा सुरू करूयात आजच्या कार्यक्रमासाठी. ज्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे त्यांनी 94 22 65 17 41 या आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपल्याला एसएमएस पाठवायचा आहे. आणि यापैकी तुमच्या पसंतीचं गाणं तुम्ही आम्हाला कळवू शकता 94 22 65 17 41 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती तुमचं संपूर्ण नाव आणि पत्त्यासह. चित्रपटांची नावे मी पुन्हा एकदा सांगतोय. श्री 420 सीआयडी, चोरी चोरी, मदर इंडिया आणि आनंद. आजच्या कार्यक्रमाची खास एक वैशिष्ट्य म्हणजे खरंतर प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये आपण सर्व श्रोते जुन्या चित्रपटांची आपण मागणी करत होतात त्यामुळे आजच्या कार्यक्रमात ही खास सुपरहिट जुनी हिंदी चित्रपट गीतं तुमच्यासाठी घेऊन आलोय. श्री 420 सीआयडी, चोरी चोरी, मदर इंडिया आणि आनंद या 5 चित्रपटांची निवड आजच्या कार्यक्रमासाठी केलेली आहे खास तुमच्यासाठी. अधिक वेळ न घेता आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करूयात कारण बरेच एसएमएस येत आहेत. मला वाटतं सीआयडी या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. भगवान रामचंद्र भिलारे आहेत ते संगीत पंढरपूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर रोहिदास पंढरपूर येथून प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज, ऋषी शिंदे आणि कृष्णा घोडके यांनी देखील या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर जाकीर मुलाणी, सुमया, सुभा, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नशीर, चाचा चाची, फुल चिंचोली पंढरपूर होऊन यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. युनिस पठाण आहेत, टाकरे सिकंदर मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर शिवाजी, सविता सोनवळे, मनीषा सोनवळे, भाग्यश्री सोनवळे, वैभव सोनवळे, समस्त सोनवळे परिवार, भोसी, जिंतूर, परभणीचे श्रोते आहेत.

पसंती कळवल्याचं दिसतंय. शिवदास उघडे आहेत, अजिंक्य उघडे, शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत श्रीशैल कुंभार, हातूरचे हे श्रोते आहेत. ऐकूयात तुमच्या सर्वांच्या पसंतीचं. त्यानंतर दत्ता साळवे, सारिका साळवे, खंडू, स्वप्नाली, प्रज्ञा, प्रतीक्षा, शिवराज, समस्त साळवे परिवार, युक्ती मोहळहून यांनी याच गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. विलासराव कोष्टी आहेत, हरिप्रसाद देवकर, शनिवारपेठ मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत. त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं. सीआयडी या चित्रपटातलं हे पहिलं गाणं.

वैशाली आमले, दिगंबर आमले, वारद चाळ सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत 84 74, शेवटून हा मोबाईल क्रमांक आहे, कृपया आपण फोन करू नका, कार्यक्रमात व्यत्यय येतोय. भारत कांबळे, तनुजा कांबळे, अरोही कांबळे, वडजी तालुका दक्षिण सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. त्यानंतर आहेत प्रकाश जैन, नांदेडचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर सुनील सुतार आहेत, कुमठे गाव येथून त्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर मन्मथ मधुकर देशमुख, मोहूद मिताली मृणाल आराध्या समस्त देशमुख परिवारहून यांनी देखील याच गाण्यासाठी आपली

श्रीदेव आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या सुरेल दरबारात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रीदेव संगीत म्हणजे भावनांचा साज, आठवणींचा सुगंध आणि मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेली एक सुंदर कहाणी. काही गाणी अशी असतात की ती फक्त कानात पडत नाहीयेत तर थेट हृदयाच्या कप्प्यात जाऊन घर करतात. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण या गीतांची जादू मात्र तशीच कायम राहते. आजच्या गुजारिशी या कार्यक्रमात आपण जुन्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात फेरफटका मारत आहोत. त्या काळातील शब्दांनी काव्याची नजाकत होती, स्वरांना आत्म्याची ओल होती आणि संगीताला काळालाही थांबवण्याची ताकद होती, नाही का? म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी आपण श्री 420, CID, चोरी चोरी, मदर इंडिया आणि आनंद या सुपरहिट चित्रपटांची निवड केली आहे. तुमच्या पसंतीचं गाणं तुम्ही आम्हाला कळवू शकता 94-22-65-17-41 या आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती. 420 या चित्रपटातील गाण्यासाठी प्रचंड असंख्य श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. यामध्ये आहेत सुधाकर गायकवाड, विकास, प्रीती, आशा, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे, फुलवळ कंधार, नांदेडचे हे श्रोते आहेत बरं का. तिथून त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतलाय. त्यानंतर याच चित्रपटातील गाण्यासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत विजयालक्ष्मी, राहुल महाजन, श्रीनिधी, स्वस्ती, शीशा, पवन, निलेश, देऊळगाव राजा, बुलडाणा येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत अमृता, प्रणव, चंपाबाई, सुवर्णा, भारत, दशरथ, जगताप आणि जगताप परिवार, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ येथून यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतलाय. नितीन बनसोडे साहेब यांना माफ करा, काही श्रोत्यांनी आमच्या निवेदकांपैकी काही निवेदकांची नावं देखील घेत आहेत. त्यांना वाटतोय की नितीन हा कार्यक्रम करतोय तर मी सुमित गाडेकर आहे. श्रीशैल कुंभार यांनी हातूरहून SMS पाठवलेला आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत सुनीता, विनय, हर्षू, मृणाली पाटील, सैफुल. त्यानंतर यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे.

गोपाळ राजपूत यांनी देखील याच चित्रपटातील गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत राजेंद्र शंकर माने, चैताली राजेंद्र माने बेंबळे माड्याचे हे श्रोते आहेत. वरद संजय विलास स्वाती सारफळे समस्त सारफळे परिवार पोहनेर धाराशिवहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. पुन्हा एकदा आहेत जाकीर मुलाणी सुमया सुभाष सन्नी सरमला मुमताज दिलशाद नशील चाचा चाची फुलचिंचोली पंढरपूरचे श्रोते. बाबू शेख फरजाना फवाद अमायरा आयत फुलचिंचोली पंढरपूरचे श्रोते आहेत.

शिवदास उघडे आहे, आदर्श उघडे आहेत, शिरगाव पंढरपूरचे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. शिवलिंगप्पा नडमणे वडवळ मोहोळचे श्रोते आहेत. त्यानंतर शिवाजी, सविता सोनवळे, मनीषा, भाग्यश्री, वैभव सोनवळे, समस्त सोनवळे परिवार भोसीजींतूर परभणीचे श्रोते आहेत. संदीपान साळवे, अलका, दत्ता, सारिका, केशव, दुर्वा, प्रतीक्षा, प्रज्ञा, खंडू, स्वप्नाली, शिवराज, आरुषा, समस्त साळवे परिवार यवती मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यानंतर संस्कार, संस्कृती, गवळी, गवळी परिवार तामदर्डी मंगळवाड्याचे श्रोते आहेत. आदित्य ओम, गवळी, तामदर्डी, राणी, पंडित गवळी, गवळी परिवार यांनी देखील त्यांच्या समवेत त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. ऐकूयात तुमच्या सर्वांच्या पसंतीचं श्री 420 या चित्रपटातलं हे गाणं.

श्रीदेव, एखाद्या मंद झुळकीने मनाच्या तारा नक्कीच छेडल्या असतील, नाही का? जुन्या गीतांचं हेच वैशिष्ट्य आहे. त्यात ना दिखावपणा असतो ना कृत्रिमता, फक्त भावनांचा निर्मळ झरा त्या ठिकाणी असतो. मित्र हो, जीवनाच्या धावपळीत आपण अनेकदा स्वतःला हरवून बसतो, पण अशी गाणी आपल्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन येतात, भूतकाळाच्या त्या गोड क्षणांशी पुन्हा भेट घडवून आणतात. म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी आपण या सुपरहिट चित्रपटांची निवड केली आहे. श्री 420, सीआयडी, चोरी चोरी, मदर इंडिया आणि आनंद या पाच चित्रपटांची निवड आपण आजच्या गुजारीशी या कार्यक्रमासाठी केली आहे. 94 22 65 17 41 या आपल्या मोबाईल क्रमांकावरती आपल्याला तुमच्या पसंतीचं गाणं आम्हाला कळवायचं आहे, तुमचं नाव आणि संपूर्ण पत्त्यासह. कार्यक्रमात यानंतर चोरी चोरी या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. नांदेडचे श्रोते आहेत प्रकाश जैन, त्याचबरोबर सिद्धाराम हिरेमठ, सचिन इटकळे मार्केट यार्ड सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर बाबूसाहेब प्रभाकर हक्के, सातफळ सांगोल्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. ज्ञानेश्वरी, धनश्री, प्रतीक, ज्योती, संजय लेंडवे आणि लेंडवे परिवार, लेंडवे चिंचाळे, मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत. त्यानंतर राणी पंडित गवळी, गवळी परिवार, तामदर्डी, मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. भगवान रामचंद्र भिलारी आहेत तिसंगीहून, यांनी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर प्रकाश सुतार बनाचीवाडी राधानगरीहून यांनी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर काही नवीन श्रोते आपल्याशी जोडत आहेत. मला वाटतं बाबू शेख, फरजाना, फवाद, अमायरा, आयत, चिंचोली, पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत. धनगरवाडी तालुका तुळजापूर येथून नेहरू आरळे, मोहन जाधव, मुंबई पोलीस, ऋतुराज मंगेश, रितेश आणि चैताली यांनी देखील या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर संघमित्र श्रोता संघ आहे वार्ड क्रमांक 1 फोफाळी यवतमाळ येथून यांनी या कार्यक्रमासाठी आपली पसंती कळवली आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. जयराम शिंगणकर, दिशांत कुमार शिंगणकर आणि अर्पिता यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर आहेत ओम रेडिओ श्रोता संघ कोली, नारायण गायकवाड, दयानंद ओंकार गायकवाड, साई गायकवाड, समस्त गायकवाड परिवार, तुमचं देखील खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. हर्षल अनंतराव कुलकर्णी आहेत, चंद्रसेना हर्षल कुलकर्णी, ऋतुजा हर्षल कुलकर्णी धाराशिवहून यांनी आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. शिवाजी पुजारी आहेत, सुजाता पाटील, संदीप पुजारी, सूरज सुवर्ण पुजारी, समस्त पुजारी परिवार, पत्रकार नगर मंगळवाडाहून. सुवर्ण कुलकर्णी यांनी सोलापूरहून

जाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. विष्णू मिस्किन आणि मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानी पेठ सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. भूमी परी विणू मृणू हर्षू पाटील सोलापूर सैफुलहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. विजयालक्ष्मी राहुल महाजन श्रीनिधी स्वस्ती शिशा पवन निलेश देऊळगा राजा बुलढाण्याहून आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत. कार्तिक ऐवळे आहेत तीर्थ येथून, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. त्यानंतर भारत कांबळे आहेत, तनुजा कांबळे, आरोही कांबळे, वडजी तालुका दक्षिण सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. रझाक मुल्ला आहेत, चांद मुल्ला, सय्यद शेख, रुखसाना शेख, शहनाज शेख, ठिके घरवाडी सोलापूरचे श्रोते.

श्रद्धेव, प्रेम हा शब्द जितका छोटा तितकी त्याची व्याप्ती विशाल आहे. जुन्या हिंदी चित्रपटांनी प्रेमाच्या असंख्य छटा आपल्या गीतांतून रंगवल्या. कधी विरहाची वेदना, तर कधी मिलनाचा आनंद, तर कधी न बोलता व्यक्त होणाऱ्या भावना आपल्या थेट हृदयापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, नाही का? एसएमएसवर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 10:30 आणि 40 सेकंद झाली आहेत.

कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. श्रोतेहो, आता मदर इंडिया या चित्रपटातील गाण्यासाठी देखील बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. या चित्रपटातील गाणी देखील अतिशय लोकप्रिय आहेत, भरपूर गाणी आहेत, पण त्यातल्या त्यात ज्या ज्या श्रोत्यांनी, असंख्य श्रोत्यांनी ज्या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे, तीच गाणी आपण खरं तर ऐकत असतो. त्यापैकीच मदर इंडिया चित्रपटातलं हे गाणं आहे आणि या गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी पसंती कळवलेली आहेत. वैशाली आमले, दिगंबर आमले, वारदचा सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. पंडित गवळी आहेत तांबर्डी मंगळवाड्याहून, त्यांच्या समवेत संस्कार संस्कृती, त्याचबरोबर राणी पंडित गवळी, समस्त गवळी परिवार यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. विष्णू मिस्किन, मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज भवानीपीठ येथून याही श्रोत्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सुनीता इंदुमती माळगे शिळगेहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शिवदास उघडे, आदर्श उघडे, शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. अंकोली मोहोळ येथून कड्यापा पवार, शुभम आणि रोहन पवार यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. रोहिदास चौक पंढरपूर येथून प्रशांत शिंदे, सुनीता यशराज, ऋषी शिंदे आणि कृष्णा घोडके, त्याचबरोबर आणखीन काही श्रोते आहेत, शुभम संस्कार, स्वाती, सचिन शिंदे आणि शिंदे परिवार शिरशी मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यानंतर सिद्धाराम हिरेमठ आणि सचिन इटकळे आहेत मार्केट यार्ड सोलापूर येथून, बाबू शेख, फरजाना, फवाद, अमायरा, आयत, फुलचिंचोली पंढरपूरचे श्रोते, त्यांच्या समवेत झाकीर मोलाणी, सुमया, सुभाष, समील, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नसीर, चाचा, चाची, संपूर्ण मुलाणी परिवार फुलचिंचोली पंढरपूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. आणखीन काही श्रोते आहेत, आपण त्यांची देखील नावे घेणार आहोत. यामध्ये आहेत विजय निकम, रेखा निकम, सुभाष, समस्त निकम परिवार दमणीनगर सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सुधाकर गायकवाड, विकास, प्रीती, आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे फुरवळ कंधारहून गायकवाड परिवारांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर मुक्काम पोष धनगरवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथून नेहरू आरळे, मोहन जाधव, मुंबई पोलीस, ऋतुराज, मंगेश, रितेश आणि जीवलग मित्र त्यांचे, समाधान कदम लोंढेवाडी यांना देखील या चित्रपटातील हे गाणं ऐकायचं आहे, त्यांनी या गाण्यासाठी पसंती कळवली आहे. शिवाजी पुजारी, सुजाता पाटील, संदीप सूरज, सुवर्ण पुजारी, समस्त पुजारी परिवार पत्रकार नगर मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत. त्यानंतर आणखीन काही श्रोते दिसत आहेत.

श्रोतेहो, संगीत ही अशी भाषा आहे जिला शब्दांची गरज नसते. स्वर स्वतःच भावना बनून हृदयाशी संवाद साधतात. आजच्या या मैफिलीत प्रत्येक गीत म्हणजे एका काळाचं प्रतिबिंब आहे. त्या काळातील साधेपणा, नात्यांमधील जिव्हाळा आणि जीवनातील निरागसता या गीतांतून पुन्हा जिवंत होताना दिसते. कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा श्री 420 या चित्रपटातील दुसऱ्या गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. विष्णू मिस्किन मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानी पेठ सोलापूर येथून या श्रोत्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर PS नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर, नारायण इंगले, सोपान तायडे, आशिष मुरहेकर आहेत नलेश्वर नगर नरवेल येथून, यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. त्यानंतर पत्रकार नगर मंगळवाडा येथून शिवाजी पुजारी, सुजाता पाटील, संदीप पुजारी, सूरज सुवर्णा, समस्त पुजारी परिवार. त्यानंतर आहेत सुवर्णा कुलकर्णी सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सिद्धार्थनगर नांदेड येथून आरती छोटी, बबली रुपाली, वंदना धुळे आणि सरूबाई धुळे मराठवाडा येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर संगमित्र श्रोता संघ वाडा क्रमांक 1 फोपाळी यवतमाळ येथून जयराम शिंगणकर, दिशांत कुमार शिंगणकर, अर्पिता यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत

ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड परभणी नांदेड इथून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओंकार गायकवाड आणि साई गायकवाड यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. प्रकाश जैन आहेत हे नांदेडचे श्रोते. त्यानंतर कृष्णा खोडके, प्रशांत शिंदे, ऋषी शिंदे, यशराज शिंदे, सुनीता शिंदे, रोहिदास चौक पंढरपूरहून यांनी या गाण्यासाठी पुन्हा एकदा आपली पसंती कळवलेली आहे. शिवाजी सोनोळे, सविता, मनीषा, भाग्यश्री, समस्त सोनोळे परिवार त्यांच्या समवेत वैभव देखील आहे. भोसी जिंतूर परभणी येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. उषा विठ्ठल, पूजा प्रसाद, अंजिखाने परिवार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर येथून यांनी आपली पसंती कळवलेली आहे. हरी खतडे शेळगीचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शिवलिंगप्पा नडमणे परिवार वडवळ मोहोळ येथून यांनी आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. शिवदास उघडे, अपरिजित उघडे शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर पंडित कवळी साईप्रसाद, पॉवर लॉन्ड्री, धर्मगाव रोड, लक्ष्मण कॉलनी, मंगळवेड्याचे श्रोते आहेत. त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. अमृता, प्रणव, चंपाबाई, सुवर्णा, भारत, दशरथ, जगताप सर आणि जगताप परिवार टाकळी सिकंदर मोहोळचे हे श्रोते आहेत. भगवती, सोमा, जानवी, कोमटी, भावना, जुना, विडीघरकुल, सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सुनीता, हर्षल, प्रतीक, सुषमा, हत्ते, पुणे यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं श्री 420 या चित्रपटातलं हे सुप्रसिद्ध असं गीत खास तुमच्यासाठी.

श्रीदेव माफ करा, खरं तर गाणी अतिशय लोकप्रिय आहेत पण वेळेअभावी आपण जास्त गाणी ऐकण्याचा प्रयत्न करणारच आहोत, त्यामुळे मधूनच हे गाणं मी फेड आउट केलेलं आहे, त्यामुळे क्षमस्व. श्रीदेव, आठवणी म्हणजे मनाच्या बागेत उमलणारी फुलेच आहेत, नाही का? वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचा सुगंध मनात नेहमी कायम राहतो. काही श्रोत्यांना आज त्यांच्या तारुण्याच्या दिवसांची आठवण होत असेल, तर काही तरुण श्रोते या गीतांमधून त्या सुवर्णकाळाचा अनुभव नक्कीच घेत असतील, नाही का? आजच्या कार्यक्रमासाठी श्री 420 CID, चोरी चोरी, मदर इंडिया आणि

आनंद यांसारखे सुपरहिट चित्रपटांची निवड आपण केलेली आहे. कार्यक्रमात यानंतर आनंद या चित्रपटातील गाण्यासाठी देखील बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. मला वाटतं यामध्ये उषा विठ्ठल, पूजा प्रसाद अंजिकाने आणि अंजिकाने परिवार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूरहून यांनी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर भगवान रामचंद्र भिलारी आहे तिथे संजीव पंढरपूरहून यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. प्रकाश जैन आहेत नांदेडचे श्रोते, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर विष्णू मिस्किन परिवार दयान कॉलेज भवानीपेठ सोलापूरहून, आदित्य ओम गवळी तांबदर्डी मंगळवाड्याचे श्रोते, साईप्रसाद पॉवर लॉन्ड्री पंडित गवळी धर्मगारू लक्ष्मण कॉलनी मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर अप्पू ऐवळे आहेत तीर्थी येथून आपली पसंती कळवलेली आहे. अमृता प्रणव चंपाबाई सुवर्णा भारत दशरथ जगताप सर आणि जगताप परिवार टाकळे सिकंदर मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यानंतर अजमेर शेख आहेत मुळेगाव येथून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. मोहन आसबे आहेत आसबे परिवार तांबदर्डीचे श्रोते, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर सुनीता सुनील संतोष सुषमा माळगे जळकोट तुळजापूर धाराशिव येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर सुनील सुतार कुमटे आहेत कुमटेगाव येथून, त्यांनी देखील आपली पसंती कळवलेली आहे या गाण्यासाठी. त्यानंतर प्रकाश सुतार बनाशीवाडी राधानगरीहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. ऐकूया हे गाणं.

0: कभी तो हंसाए।
1: श्रद्धे हो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर संगीत आपली साथ नक्कीच देत असते। आनंद असो की दुःख, यश असो की अपयश, संगीत आपल्याला नव्याने जगण्याची प्रेरणा देते आणि म्हणूनच ही जुनी गाणी आजही तितकीच ताजी तितकीच प्रिय वाटायला लागतात। आजच्या गुजारिश या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय। खरंतर आजच्या या पाच चित्रपटांपैकी श्री 420 या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी वेगवेगळ्या गाण्यांसाठी पसंती कळवल्याचं दिसतं आहे आणि खरंतर या चित्रपटातील बरीच गाणी लोकप्रिय आहेत। कदाचित त्यामुळे ही जुनी गाणी ऐकण्याचं मन श्रोत्यांनी केलं असेल। यामध्ये आहेत युनुस पठाण आहेत, ताकरी सिकंदर मोहोळचे हे श्रोते, त्याचबरोबर ज्ञानोबा चेरवण आहेत बाबू मुलाणी आणि बासू मुल्लाणी फुलचिंचोली पंढरपूरहून। त्याचबरोबर याच गाण्यासाठी आणखीन काही श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे। त्यामध्ये मुकाम पोस्ट फुलचिंचोली पंढरपूर येथून जाकीर मुलाणी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमता, दिलशाद, नसीर, चाचा, चाची आणि संपूर्ण मुलाणी परिवार। अजमेर शेख आहेत मुळेगाव येथून, यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे। त्यानंतर मुकाम पोस्ट धनगरवाडी येथून पुन्हा एकदा नेहरू आरळे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत मोहन जाधव आहेत, ऋतुराज, मंगेश, रितेश आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनी पुन्हा एकदा या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत, त्यामध्ये सजाबाई पाटील, चैत्राली, अमेय, चैतन्य, दीपाली, अमर, लतिका, मधुकर अवताडे आणि अवताडे परिवार, लेंडवे, चिंचाळे, मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहेत। आजची गाणी खूप छान आहेत, प्रतिक्रिया देत आहेत ते। खरंतर या कार्यक्रमाबद्दल आपल्याला प्रतिबिंब या कार्यक्रमात आपण नक्कीच प्रतिक्रिया पाठवणार आहात। सोमवारी 8:15 हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे, तेव्हा हा कार्यक्रम कसा झाला हे नक्कीच तुम्ही कळवणार आहात। त्यानंतर आणखीन याच गाण्यासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत रोहिदास पंढरपूर येथून, प्रशांत शिंदे, सुनीता, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्णा गोडके यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आहेत वरद, संजय विलास, स्वाती सारफळे, समस्त सारफळे परिवार पोहनेर धाराशिवहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। नितीन बोंडगे आहेत शुक्रवार पेठेतून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर संतोष कुंभार, विशाल कुंभार, बहू, भीमा गायकवाड, एसटी स्टँड, रिक्षा स्टॉप सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी पसंती कळवलेली आहे। खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात। वैशाली आमले, दिगंबर आमले, वाराचा सोलापूरहून यांनी पसंती कळवलेली आहे। विदर्भ यवतमाळ येथून संतोष खडसे आणि सौ प्रियंका खडसे यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्याचबरोबर सुनील सुतार आहेत कुमटेगाव येथून, आपली पसंती त्यांनी कळवलेली आहे। आणखीन काही श्रोते आहेत, यामध्ये श्रावणी भोई, प्रिया भोई, विघ्नेश भोई, भोई परिवार, तेलगाव सीना, उत्तर सोलापूर येथून यांनी आपली पसंती कळवली आहे। प्रकाश जैन आहेत नांदेडचे हे श्रोते आहेत। नामदेव आनंद वाघमारे यांनी देखील आपली पसंती कळवलेली आहे या गाण्यासाठी। त्यानंतर संदीपान साळवे, अलका दत्ता, सारिका, केशव, दुर्वा, प्रज्ञा, प्रतीक्षा, खंडू, स्वप्नाली, सुराज, आरुष, अरुषा, समस्त साळवे परिवार यांनी आपली पसंती कळवलेली आहे। ऐकूयात या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत।

0: या गुजारिश कार्यक्रमातील सुरेल प्रवास आता इथेच थांबावा लागणार आहे. जुन्या हिंदी चित्रपटांच्या या सदाबहार गीतांनी आपल्या मनात आठवणींची फुलं उमलली असतील, भावनांच्या तारा नक्कीच झंकारल्या असतील अशी आशा करतो. संगीताची ही जादू अशीच आपल्या आयुष्यात आनंदाचे, समाधानाचे आणि प्रेमाचे स्वर भरत राहो या शुभेच्छांसह मी आता निरोप घेतोय. नमस्कार. 11 वाजतात. आता हिंदीतून बातम्या 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं रवि कपूर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज नई दिल्ली में एक